माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होते। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज कुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां

श्रोते हो, आता ऐकूयात भाग्यश्री केसकर आणि अदिती केसकर यांच्या स्वरात श्री दुर्गा परमेश्वरी स्तोत्र।

श्रोते हो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आज एकूण 6 आरण्यक प्रसिद्ध आहेत। ऋग्वेदाचं ऐतरेय आरण्यक आणि कौशितकी किंवा शांखायन आरण्यक, कृष्ण यजुर्वेदाचं तैत्तिरीय आरण्यक, शुक्ल यजुर्वेदाचं बृहदारण्यक, सामवेदाचं जैमिनीय उपनिषद ब्राह्मण आणि कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणीय शाखेचं मैत्रायणीयोपनिषद किंवा आरण्यक, ही ती 6 आरण्यक आहेत। मैत्रायणीयोपनिषद हे फारसं प्राचीन नसावं। ब्रह्मसूत्रांच्या संदर्भात भाष्यकारांनी कुठेही त्याचा वचनोद्धार केलेला दिसत नाही। त्याचप्रमाणे त्यातला संसार दुःखमय आहे हा प्रधान विचार आणि इतरही अनेक भाग बुद्धोत्तर कालीनतेचे निदर्शक आहेत। ऐतरेयारण्यकात ऐतरेयोपनिषद, शांखायनारण्यकात कौशितकी उपनिषद, तैत्तिरीयारण्यकात तैत्तिरीय उपनिषद आणि महानारायणोपनिषद, जैमिनीय उपनिषद ब्राह्मणात केनोपनिषद अंतर्भूत आहेत। परंतु बृहदारण्यक उपनिषद आणि मैत्रायणी उपनिषद ही फक्त आरण्यकच आहेत। महानारायणोपनिषद हे सूत्रकालाच्या आरंभी तैत्तिरीयारण्यकाला जोडलं असावं असा संशोधकांचा कयास आहे। छांदोग्योपनिषदही तांड्य या सामवेदीय ब्राह्मणाचं आरण्यकच असावं असं त्याच्या रचनेवरून दिसतं। आरण्यक म्हणून निर्दिष्ट असलेली उपनिषदं आणि इतर आरण्यक समकालीन प्राचीन उपनिषदं ही जाणून घेऊयात। ईशोपनिषद हे शुक्ल यजुर्वेद संहितेचा अखेरचा अध्याय आहे। ईश आणि इतर प्राचीन उपनिषदं म्हणजे केन, कठ किंवा काठक, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौशितकी आणि श्वेताश्वतर ही उपनिषदं सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन अर्थात ब्राह्मणकालीन आहेत। केन आणि प्रश्न यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही शैलींचा भाग आहे। ईश, कठ, मुंडक आणि श्वेताश्वतर ही उपनिषदं प्रामुख्याने श्लोकात्मक आहेत। पद्यात्मक उपनिषदं प्राचीन उपनिषदांमधल्या गद्यात्मक असलेल्या बाकीच्या उपनिषदांपेक्षा आधुनिक असावीत असं काहींचं मत आहे। गद्यात्मक उपनिषदांमध्ये काही श्लोकही आहेत म्हणून पद्यात्मक उपनिषदं गद्योत्तरकालीन आहेत असं म्हणता येत नाही। आद्य शंकराचार्यांचं उपर्युक्त श्वेताश्वतर उपनिषदाशिवाय अन्य उपनिषदांवर भाष्य आहे। त्याशिवाय मांडुक्य उपनिषदावरही त्यांचं भाष्य आहे। मांडुक्य उपनिषदाचा काल निश्चित नाही परंतु त्याच्यावर गौडपादांच्या कारिका असल्यामुळे ते बरंचसं प्राचीन असावं।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मग पाया।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 5 जून. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्लं त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं, कारण शक्ती येणं हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचं आहे. म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपलं मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलं असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झालं की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावं. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येतं? धन, सुत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचं जे ममत्व ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्मेनेच दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदाने राहणं हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही, आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगलं असतं. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531 30।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामदासी बुवांचा अहंकारी समज असा झाला होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवला आहे, आपण त्यांची चांगली खोड मोडली, या भ्रामक आनंदात ते गावभर हिंडत होते। त्यांच्या भक्त मंडळींना ते सांगत होते की स्वामींना आपण कसं कोंडून ठेवलं आहे। सूर्याला कोंडणारा माणूस अजून जन्माला आला नाही आणि तो कधीच जन्माला येणार नाही हे आंधळ्या रामदासी बुवांना कधीच कळलं नाही। संध्याकाळ झाली, मठात काय गडबड चालली आहे ह्या विचाराने ते आपल्या भक्त मंडळींना घेऊन निघाले। चार पावलं चालले नसतील तो त्यांना आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला। समर्थ भीमा नदीत शांतपणे डुंबत होते। रामदासी बुवांना काही कळेच ना, त्यांनी कनवटीला लावलेली चावी सुरक्षित आहे ना हे तपासलं। मठाला कुलूप लावल्याचं त्यांना नीट आठवत होतं। मग प्रश्न असा होता की पाण्यात डुंबणारे स्वामी समर्थ खरे की मठात शांत झोपी गेलेले स्वामी खरे? लोकांनी स्वामींना मठात सुद्धा पाहिलं होतं आणि नदीच्या पात्रात सुद्धा पाहिलं। रामदासी बुवांची फजिती होणार याची लोकांना खात्री होती। लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही परमेश्वराला कोंडून ठेवलं असं ऐकतो, परमेश्वर तर स्वामींच्या रूपात समोर नदीत डुंबतो आहे, चला आपण सर्व मठाकडे जाऊ। रामदासी बुवांच्या पाठोपाठ लोक मठाकडे गेले। पाहता तो मठाला कुलूप तसंच आहे। मग रामदासी बुवांनी घाबरत घाबरत कुलूप उघडलं तर स्वामी आत नाहीतच। लोकांनी रामदासी बुवांना एकदम धारेवर धरलं, तुम्ही पातकी आहात, खोटं खोटं सांगता, गावातून चालते व्हा, एक ना दोन। बुवांची घमेंट क्षणात उतरली, अहंकार वितळून गेला। स्वामींच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना आली, स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची त्यांना खात्री पटली। समर्थांनी आपल्या अद्भुत लीला प्रकट केल्या होत्या। रामदासी बुवा पुन्हा नदीवर आले, स्वामी नदीतून बाहेर येतच होते। स्वामींची ती भव्य देखणी मूर्ती पाहून बुवा धावत धावत त्यांच्यापाशी गेले, स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, क्षमा मागितली। स्वामींनी बुवांना क्षमा केली। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामी बुवांना म्हणाले, परमेश्वराला शरण जा, प्रथम मनातला अहंकार नष्ट करा, तरच प्रगती संभवेल। एक लक्षात ठेवा, प्रकाशाला कोंडणं तुम्हाला कधीच जमणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येकाने प्रथम शरणवृत्ती जोपासायला हवी। भगवंताला एकदा का शरण गेलं की भगवंत तुमची सर्वार्थाने काळजी घेतो, त्याचा आठव प्रत्येक क्षणी मनात फुलून यायला हवा। प्रत्येक क्षण आपण जेव्हा त्याच्यासाठी जगू लागतो तेव्हा आपल्या एकूण आयुष्याचाच कायापालट होतो। जगण्याला भगवंत अर्थ प्राप्त होतो। मनातला अहंकाराचा मीपणाने ग्रासलेला काळोख संपतो आणि चैतन्याचे पहाट वारे वाहू लागतात। निर्भय आयुष्याला सुरुवात होते। सर्वत्र भगवंत अस्तित्वाची पहाट होते। म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, नामस्मरणात सतत दंग रहा आणि परमेश्वराच्या भक्तिरंगात स्वतःला पूर्ण विसरून जा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय विसावा श्री गणेशाय नमः। पंचपर्वांचं महात्म्य भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं। त्यानंतर लक्ष्मी म्हणाली, आपण आत्तापर्यंत मला पाचही पर्वकाळी दाने देण्याचं महात्म्य उत्तम प्रकारे सांगितले, पण माझे अजून समाधान झाले नाही, आणखी ऐकत राहावे असे वाटते। पुन्हा मला पुरुषोत्तम मासाची महती सांगावी अशी मी प्रार्थना करते। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, व्यतिपात, पौर्णिमा आणि द्वादशी यातील कोणत्याही दिवशी विशेष दान कोणतं द्यावं ते तुला सांगतो। 33 अनारसे तुपामध्ये तळून काढावेत, त्यावर वस्त्र घालावं, त्याची पूजा करावी, तसेच ज्या ब्राह्मणाला ते दान द्यावयाचे त्याची 16 उपचारांनी पूजा करावी आणि भोजन दक्षिणा इत्यादींसह ते 33 अनरसे त्याला दान द्यावेत। कलाकाष्ठादी रूपेण असे 7 श्लोक म्हणून पुरुषोत्तमाची पूजा करावी। अधिक मासात तुळशीची पूजा करावी, त्याने सर्व पापे नष्ट होतात। अनर्षाचं दान तर सर्वश्रेष्ठच आहे। द्वादशीच्या व्रताचं महात्म्य किती आहे त्यासंबंधी एक कथा आहे, ती ऐक। कुबेराची स्मित विलासिनी नामक प्रिय अप्सरा होती। ती क्रीडेसाठी पृथ्वीवर आली, कुरुक्षेत्रात उतरली। सुगंधी पुष्पांची एक माळ तिने गुंफली। त्यावेळी तिच्या मनात आलं, ही माळ योग्य पुरुषाच्या गळ्यात घालावी व त्याच्याकडून आपली वासना पूर्ण करून घ्यावी। पुष्कळ वेळ तिला कोणी भेटले नाही। तिला दुर्वास ऋषी दिसले। तिने अविचाराने त्यांनाच माळ घातली, पण ते रागावले। तू पिशाचिनी होशील असा शाप त्यांनी दिला। ती रडू लागली, दया करा म्हणू लागली। तेव्हा दुर्वासांनी तिला उशाप दिला, तू 4 युगे समुद्र तीरावरील कुमारी क्षेत्रात पिशाच्य योनीत राहशील। त्यानंतर तिथे एक तापसी येईल, त्या स्त्रीच्या दर्शनाने तुझ्या मनात चांगली बुद्धी उत्पन्न होईल। तू तिच्या पाया पडशील, ती तुला अधिक मास व्रताचं पुण्य देईल, तेव्हाच तुझी पिशाच योनीतून मुक्तता होईल। दुर्वास निघून गेले। तात्काळ ती अप्सरा पिशाच योनीत गेली। अनेक युगे तिने दुःख भोगलं। पुढे कुमारी क्षेत्रात एक महातपस्विनी स्त्री तिला दिसली। तिला भक्षण करण्यासाठी ही धावली, तोच तिला पूर्वस्मृती आली आणि ती त्या तपस्विनीच्या पाया पडली आणि उद्धार करण्याची विनंती करू लागली। त्या तपस्विनीने एका अधिक मास व्रताचं पुण्य तिला दिलं, तेव्हा ती पुन्हा अप्सरा झाली असं सांगून भगवान विष्णू म्हणाले, अधिक मासाचे असे महात्म्य आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

स्वर्ग भुवन पावती अधिकमासी तुळशी प्रति पूजिता सर्व मनोरथ पुरती आणि अंती अक्षय स्वर्ग प्राप्ती होते जाण निश्चये। गंधर्व अप्सरा यक्ष

तुझा ज्ञान उत्पन्न होईल, मग त्या तापसीसी शुभ बोल, बोलू लागशील ऐसे की। हे तपस्विनी पुण्य सरिते, अगाध करुणामृत सरिते, मजवरी कृपा करोनी माते, लोपवी दुरिते सर्वही।

उत्कृष्ट कृपा आता ऐसे तुझे दीन वचन ऐकुनी ती तापसी तक्षण एक अधिक मासीचे व्रतफल संपूर्ण तुझ लागुनी अर्पील त्या अधिक मास फले तक्षणी मुक्त होशील शापापासुनी या माझ्या उशापवचनी अंतरन पडेची त्रिशुद्धी ऐसे सांगुनी दुर्वास मुनी पुढे गेला स्वेच्छे करुनी आणि अप्सरास्मी।

श्रेष्ठ सरितात तैसा सर्व मासात उत्कृष्ट अधिक मासची असे वरिष्ठ ऐसे सकळ ही मुनी श्रेष्ठ बोलती स्पष्ट।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 20वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: महिनाभर रोज गो ग्रास द्यावा, मासांती गायीच्या मालकाला चाऱ्यासाठी यथाशक्ती द्रव्य द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे।

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे, मोठा समास आहे, 74 ओव्या आहेत, वैराग्य निरूपण नाव आहे। समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये, भक्तीवर भर आहे, पण ती भक्ती देखील नीट ज्ञान समजून केलेली भक्ती आहे। काय नेमकं करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, असा हा समास आहे। त्याच्यामध्ये बघा समर्थ म्हणत आहेत, कर्मयोगे सकळे मिळाली एके स्थळी जन्मासारी, ते तू आपुली मानिली कैसी रे पडत मोरका, ज्याला तू माझी माझी म्हणत असतोस, आई वडील भाऊ बहीण सगळे, हे कर्मयोगाने चुकून एका ठिकाणी आलेली आहेत, जन्माला आलेली आहेत, त्यांना तू आपली असं मानतोस आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याला विसरतोस, हे बरोबर नाही आहे। तुझे तुझं नवे शरीर तेथे इतराचा कोणी विचार, तुझं शरीर देखील तुझं नाही आहे, तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाही आहे, असं असताना तू इतर गोष्टींचा काय विचार करतोस। आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, आता भावानी भावाच्या बळानी तू एक फक्त भगवंताला धर। आता भगवंताला धर म्हटल्यानंतर आपला प्रश्न असा आहे, तो भगवंताला कसं धरायचं, भगवंताचं स्वरूप काय आहे, तो कुठे आहे। एखादा फोटो आपण घरात लावला किंवा एखादी प्रतिमा घरात लावली आणि त्याला आपण धरून बसलो म्हणजे भगवंताला धरणं होतं का? काही सांगतात संत सांगतात तुझ्या आतच तो आहे, कोण सांगतात सर्व ठिकाणी तो भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे काय असं म्हणतात। मग त्याला धरायचं म्हणजे कुठं धरायचं, सगुण आहे का निर्गुण आहे, निर्गुण आहे तर निर्गुणाला कसं धरणार आणि सगुणाला धरायचं तरी कसं धरायचं, असे अनेक प्रश्न येतात। त्यामुळे भक्तीच्या अंगाने भगवंताला धरायचं यासाठी सुद्धा किमान काही बुद्धिमत्ता पाहिजे, समजून घेण्याची ताकद पाहिजे, त्याविषयीचं ज्ञान पाहिजे, नेमके मार्गदर्शक पाहिजेत, म्हणजे आपल्या लक्षात येतं की भगवंत धरी भगवंताला धरायचं म्हणजे काय करायचं। समर्थ पुढे म्हणतात, एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी। एका दुर्भरा कारणे, मनुष्य सगळी खटपट कशासाठी करत असतो असं जर बघितलं तर पोट भरायला पाहिजे, पहिली गोष्ट किमान गरज जी आहे ती पोटाला तर काही पाहिजे, ते पोट भरण्यासाठी नाना नीचांची सेवा करणे, कुणाकुणा लोकांची आपल्याला सेवा करावी लागते। नोकरीत असलं तर जे वरिष्ठ म्हणून आहेत त्यांची सेवा करावी लागते, ते कसेही असतात, चांगलेच असतील असं काही सांगता येत नाही, चांगले असले तर आनंद आहे, पण नसतील तर केवळ वरिष्ठ आहेत म्हणून आपल्याला त्यांचं म्हणणं मानावं लागतं। म्हणून नाना नीचांची सेवा करणे असं म्हटलं आहे, आणि मग ते आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्यांची स्तुती स्तवनं गायची, मर्यादेनं वागायचं त्यांच्याशी, माहिती आहे की ही व्यक्ती चांगली नाही पण केवळ पोटासाठी आपण त्यांच्याशी त्यांच्यापुढे हात जोडून उभं राहावं लागतं, त्यांची आज्ञा पाळावी लागते। जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, ज्याच्यामुळे पोटाला अन्न मिळतं म्हणून आपलं शरीर त्याला विकावं लागतं, ह्याचा अर्थ नाना प्रकारचे काबाड कष्ट करावे लागतात का, तर टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तो आपल्याला अन्न देत असतो। म्हणून म्हणजे केवळ उदर भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात, मग मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे। मग ज्यांनी तुला जन्माला घातलं, धडधाकट शरीर दिलं, डोळ्यांनी पाहतोयस, कानाने ऐकतोस, पायाने चालतोय, हाताने काम करतोय, सगळ्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत आणि त्याला मात्र तू विसरतोस कसं काय,

तेवढे आपण घ्यायचे आणि त्यामुळे तो सर्वांची चिंता करतो आहे. त्याचं सामर्थ्य किती आहे ते पुढच्या एक दोन ओव्यात समर्थ सांगतायत. मेघ वरुषे जयाची सत्ता. मेघाचा वर्षाव होतो कुणामुळे? ज्याच्या सत्तेमुळे मेघ वर्षाव करतात. सिंधू मर्यादा धरी याच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. सागर जो मर्यादा धरून राहिलेला आहे, सागराला कधी पूर आला असं होत नाही. सागराला जर पूर आला तर सागराच्या किनाऱ्यावर जे काही मोठी मोठी शहरं वसली आहेत ती केव्हाच पाण्याखाली बुडाली असती. नदीला पूर येऊ शकतो परंतु सागराला कधी पूर येत नाही. कारण त्याच्यात म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की ही आज्ञा माझी आहे. समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसका न संडावी, हे आज्ञा माझी. पर्वताने आपल्या ठिकाणी बसून राहायचं आहे, त्यांनी आपली जागा सोडून चला जरा फिरून येऊया. मग उद्या सह्याद्री पर्वत जर फिरायला निघाला तर काय स्थिती होईल? त्यामुळे पर्वताने आपल्याच ठिकाणी राहायचं आहे. सागराने आपली मर्यादा ओलांडायची नाहीये. वायूने नाव भरी उगे नसावे, वाऱ्याने एका ठिकाणी बसून राहायचं नाहीये, तर त्यांनी व्हायचं आहे. हे सगळं जे आहे ते ज्याच्या सत्तेनं चाललेले आहे. भूमी धरी धरा धरे पृथ्वीनं, हे सगळे प्राणी मात्र धरून ठेवलेले आहेत. प्रगट होई जे दिन करे न चुकता ठराविक वेळेला सूर्य उगवतोय मावळतोय, चंद्र उगवतोय मावळतोय. सगळ्या गोष्टी ह्या निसर्गातल्या ज्या चाललेल्या आहेत, 80 सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का त्याच्या केवळ अशण्यानी, तो आज्ञा करायला येत नाहीये, पण त्याच्या केवळ अशण्यानी निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जशा घडाव्या त्याप्रमाणे चाललेले आहेत. ऐसा कृपाळू देवादिदेव, असा हा कसा आहे? सत्ता मात्र आहे, कृपाळू आहे, देवाधिदेव आहे. नेणवे जयाचे लाघव, त्याचे लीला काय चाललेले आहेत आपल्याला समजू शकत नाहीत. आपण म्हणतो असं कसं घडलं, काय चाललंय? बारकाईनं बघितलं तर आपण लक्षात येतं नाना प्रकारची फुलं काय, पक्षी काय, झाडं काय, पाणी आहे, आकाश आहे, वायू आहे, पंचमहाभूतांचे सगळे खेळ आपण जर पाहिले तर लक्षात येते की कसं काय चाललंय, कोणाच्या सत्तेनं चाललंय. असा जो कृपाळू देवाधिदेव आहे, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, सगळ्या जीवांना सांभाळतोय. मुंगी माशीपासून हा ब्रह्मदेवापर्यंत, हत्तीपर्यंत, सगळ्या गोष्टींना चालवण्याचं त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. पण आहे कसा तो? कृपाळू आहे, सगळ्यांची चिंता वाहतोय. ऐसा सर्वात्मा श्रीराम, असा हा श्रीराम आहे. सर्वात्मा, सर्वांचा आत्मा, देहातच राहणारा पण देहामध्ये असून सर्व विश्व व्यापून राहणारा ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून त्या श्रीरामाला सोडतात आणि धरिती विषय काम त्या रामाला विसरतात आणि नाना प्रकारच्या विषयाची इच्छा करत त्याच्यामध्ये रंगून राहतात. ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती. परमेश्वराला जे विसरतात त्याला समर्थ म्हणतात. ते दुरात्मे आहे, दुरी आत्मा. आणि जो भगवंताला विसरला नाही, अखंड स्मरण करतोय, तो महात्मा. त्याला महात्मा म्हटलेला आहे. आणि जो परमेश्वराला विसरलाय त्याला दुरात्मा म्हटलं. असे दुरात्मे अधम काय होत? केले पावती. ते जे काय करतात ना त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. भगवंताला विसरून सगळं चाललेलं आहे. रामे विण जे जे आस तिथू की जाणावी नैराश. रामाला विसरून जी काही इच्छा केली जाते ती सगळी नैराश, त्याचा काही उपयोग नाहीये. माझे माझे सावकाश शीणची उरे. आणि सारखं माझं माझं म्हणत राहतो त्यांनी शीणच येतो. माझं म्हटलं की व्याप आला. ते जर भगवंताला म्हटलं सगळं तुझं आहे, माझ्याही सकट सगळं तुझंच आहे, संसार माझा नाही तुझा आहे, जो काही उद्योगधंदा मी करतो आहे तो उद्योगधंदाचा मालक तू आहेस, मी फक्त सेवा म्हणून तिथलं काम करतोय, तुझा दास म्हणून मी सगळं काम करतोय, असा जर भाव असेल तर डोक्यावर ओझ राहत नाही. कर्म तर उत्तम करायचं आहे पण सर्व भगवंताचं समजून करायचं आहे. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषय चिंतित जावा. एखाद्याला जर क्षीणच गोड वाटत असेल ठीक आहे, मग विषयाचं चिंतन करत राहा. त्यांनी काय होतं असं विचारलं तर त्रासच होतो, कारण ते विषयाच्या नादाला लागायचं. तो मिळाला की क्षणभर सुख वाटतं, पुन्हा त्याचं दुःख लक्षात येतं, कारण त्या विषयाला मर्यादा आहे.
ते विषय भोगणाऱ्या इंद्रियांना मर्यादा आहे.

सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत, त्यामुळे अमर्याद सुख किंवा आनंद जर पाहिजे असेल तर तो रामाच्या संगतीत आहे. पण हे लक्षात येत नाही, तो विषयाचा मागे धावतो. विषय न मिळता जीवात गबग सुटे. मग एखादा विषय हवाय असं वाटलं, त्याचं चिंतन केलं, तो मिळाला नाही की पुन्हा मनाची तळमळ सुरू झाली. सांडून राम आनंद घन, ज्याचे म्हणे विषय चिंतन आनंद घन, असा राम आत्माराम तो सोडून जो विषयाचं चिंतन करतो त्याशी कैसे समाधान, लोलंगता असी. असा जो लंपट आहे, विषयाच्या मागे लागलेला आहे, त्याला समाधान कसं मिळणार? जया असं वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. तुम्हाला सुख हवं असं वाटतंय ना, बस रघुनाथाचं भजन करा, त्याच्याशी एकरूप व्हा, त्या आपल्याला सर्वस्व समजा, त्याच्यासाठी आपल्याला जीवन जगायचंय असं म्हणा. प्रत्येक कर्म त्याच्या प्रत्यर्थ होऊ दे, आणि त्यासाठी स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मोळजे. आणि रघुनाथाचा भजन करण्याच्या आड जर स्वजन येत असतील तर त्यांना त्याग करायलाही हरकत नाही, कारण ते दुःख मूळ आहेत, कारण ते आपल्याला संसारात ओढत असतात. आणि आपल्याला तर रघुनाथाचं भजन करायचं असतं, तेही आपल्या बरोबर येत असतील आनंद आहे, पण बहुधा असं घडताना दिसत नाही. एकाची दिशा एक असते, दुसऱ्याची दुसरी असते, कारण प्रत्येकाची तशी तयारी नसते. मग अशा वेळी ते म्हणतात स्वजन सकळ ही त्यागावे, अशी जर ते आड येतात असं जर वाटत असेल तर मात्र त्यांना त्यांचा त्याग करायला हरकत नाही. ह्याचा अर्थ मनत त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री 10:00।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोताओं, आप सुनते हैं संत मीराबाई की भक्ति रचना. संगीत और स्वर है किशोरी अमोणकर जी का.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांगुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्

श्रोतेह वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आज एकूण 6 आरण्यक प्रसिद्ध आहेत। ऋग्वेदाचं ऐतरेयारण्यक आणि कौशितकी किंवा शांखायनारण्यक, कृष्ण यजुर्वेदाचं तैत्तिरीयारण्यक, शुक्ल यजुर्वेदाचं बृहदारण्यक, सामवेदाचं जैमिनीय उपनिषद ब्राह्मण आणि कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणीय शाखेचं मैत्रायणीयोपनिषद किंवा आरण्यक, ही ती 6 आरण्यक आहेत। मैत्रायणीयोपनिषद हे फारसं प्राचीन नसावं। ब्रह्मसूत्रांच्या संदर्भात भाष्यकारांनी कुठेही त्याचा वचनोद्धार केलेला दिसत नाही। त्याचप्रमाणे त्यातला संसार दुःखमय आहे हा प्रधान विचार आणि इतरही अनेक भाग बुद्धोत्तर कालीनतेचे निदर्शक आहेत। ऐतरेयारण्यकात ऐतरेयोपनिषद, शांखायनारण्यकात कौशितकी उपनिषद, तैत्तिरीयारण्यकात तैत्तिरीय उपनिषद आणि महानारायणोपनिषद, जैमिनीय उपनिषद ब्राह्मणात केनोपनिषद अंतर्भूत आहेत। परंतु बृहदारण्यकोपनिषद आणि मैत्रायणीयोपनिषद ही फक्त आरण्यकच आहेत। महानारायणोपनिषद हे सूत्रकालाच्या आरंभी तैत्तिरीयारण्यकाला जोडलं असावं असा संशोधकांचा कयास आहे। छांदोग्योपनिषदही तांड्य या सामवेदीय ब्राह्मणाचं आरण्यकच असावं असं त्याच्या रचनेवरून दिसतं। आरण्यक म्हणून निर्दिष्ट असलेली उपनिषद आणि इतर आरण्यक समकालीन प्राचीन उपनिषद ही जाणून घेऊयात। ईशोपनिषद हे शुक्ल यजुर्वेद संहितेचा अखेरचा अध्याय आहे। ईश आणि इतर प्राचीन उपनिषद म्हणजे केन, कठ किंवा काठक, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौशितकी आणि श्वेताश्वतर ही उपनिषद सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन अर्थात ब्राह्मणकालीन आहेत। केन आणि प्रश्न यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही शैलींचा भाग आहे। ईश, कठ, मुंडक आणि श्वेताश्वतर ही उपनिषद प्रामुख्याने श्लोकात्मक आहेत। पद्यात्मक उपनिषद प्राचीन उपनिषदांमधल्या गद्यात्मक असलेल्या बाकीच्या उपनिषदांपेक्षा आधुनिक असावीत असं काहींचं मत आहे। गद्यात्मक उपनिषदांमध्ये काही श्लोकही आहेत म्हणून पद्यात्मक उपनिषद गद्योत्तरकालीन आहेत असं म्हणता येत नाही। आद्य शंकराचार्यांचं उपर्युक्त श्वेताश्वतर उपनिषदाशिवाय अन्य उपनिषदांवर भाष्य आहे। त्याशिवाय मांडुक्योपनिषदावरही त्यांचं भाष्य आहे। मांडुक्योपनिषदाचा काल निश्चित नाही परंतु त्याच्यावर गौडपादांच्या कारिका असल्यामुळे ते बरंचसं प्राचीन असावं।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: ऐकूया नारद पुराण. 18 पुराणांमध्ये हे एकमेव पुराण असं आहे की ज्याचं नाव ठेवताना सांगणाऱ्या वक्त्याच्या नावावरून नाही नाव ठेवलं, तर श्रोत्याच्या नावानी हा पुराणग्रंथ आहे. सिद्धाश्रमामध्ये एक उत्तम यज्ञद्वारा श्री विष्णूंचं पूजन चाललं होतं, यजन चाललं होतं. तेव्हा सारे ऋषी सूतजींच्या पाशी गेले आणि आपापल्या शंका विचारू लागले. तेव्हा सनत्कुमारांनी नारदांना हे पुराण कथन केलं. ते पुराण म्हणजे नारद पुराण. हा वैष्णवांचा अतिमान्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण या पुराणात 18 पुराणांची विस्तृत अनुक्रमणिका दिलेली आहे. पूर्व भाग आणि उत्तर भागामध्ये विभागलेलं हे पुराण जवळजवळ 25,000 श्लोकांचं आहे. यामध्ये उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र, ध्यानशास्त्र इतकंच नाही, संगीतशास्त्राचं सुद्धा उत्तम ज्ञान सांगितलं आहे. संगीताचा आपल्या शरीराशी कसा संबंध आहे, शरीराच्या कोणत्या अवयवांशी कोणत्या स्वरांचं नातं आहे, आणि त्या संगीताचा भगवत भक्तीसाठी किती सुंदर उपयोग आहे याचं सुद्धा निरूपण या पुराणामध्ये आलंय. तर ऐकूया नारद पुराण.
3: या 18 पुराणांच्या मध्ये ज्या पुराणाचा महिमा, सात्विक पुराण असा गायलेला आहे. पुराणांचं वर्गीकरण, पुराणांचा महिमा, पुराणांचं स्वरूप, पुराणांचे विषय, पुराणांची महत्ता, हे सगळं आपण पाहणारच आहोत पहिल्यांदा. कारण असं आहे, जो ग्रंथ बघायचा किंवा जो प्रकार ऐकायचा त्याचं महात्म्य आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आज पुराणांचा महात्म्याचा विषय आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या आधी नारद पुराणाच्या संदर्भामध्ये, नारद हे 18 उपपुराणांच्यापैकी एक महत्त्वाचं उपपुराण आहे. सनत्कुमारांनी ते नारदाला सांगितलेलं आहे. या पुराणामध्ये मुळात 25,000 श्लोक आहेत, त्यातले 18,110 श्लोक आज उपलब्ध आहेत. बाकीचे काळाच्या ओघामध्ये लुप्त झाले असं म्हणता येईल. या पुराणाचे दोन भाग आहेत. एक भाग पूर्व भाग आहे आणि पहिल्या भागामध्ये 125 अध्याय आहेत. दुसऱ्या भागाला उत्तर भाग असं म्हटलं आहे आणि पूर्व भागामध्येही त्याचे विभाग केले आहेत. चार विभागामध्ये 4 अध्यायात विभागलेलं आहे आणि उत्तर भाग जो आहे तो सलग विभाग आहे. नारद पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सर्व पुराणांचा ज्ञानकोश आहे. उद्या नारदांची आणि नारद पुराणाची महत्ता आपण उद्या पाहणारच आहोत, पण आज जाता जाता एवढंच सांगते की ज्या पुराणांवरून बाकीच्या पुराणांचा अंदाज घेता येतो, कारण एखाद्या पुराणामध्ये जर पुराणा इतर पुराणांच्याविषयी किंवा अनेक पुराणांविषयी जर काही उल्लेख असले आणि ते अगदी पद्धतशीर उल्लेख असले, अगदी ज्याला आपण योग्य अशी नोंद म्हणतो अशी असली, तर त्याच्या कालमानाचा मूळ पुराणामधलं काय गहाळ झालं आहे किंवा त्यात कशाची भर पडली आहे हे सगळं कळण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतं. आणि त्यामुळे नारद पुराण हा त्या दृष्टीने ज्ञानकोश आहे की संबंध वैदिक वाङ्मयामध्ये, ज्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तसं ह्या पुराणाचं स्वरूप आहे. यामध्ये वेद, वेदांची अंग, वेदामध्ये चर्चिलेले विषय, परमात्मविषय सगळ्याच पुराणांमध्ये असतो, तो आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु ज्योतिषशास्त्रावरती इतकं सविस्तर विवेचन कुठं नसेल इतकं नारद पुराणात आहे. त्रिखंडात्मक तीन भागांच्या मध्ये ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगितलेलं आहे, फार सुंदर विवेचन केलेलं आहे. सर्व तिथ्यांचं महात्म्य सांगितलेलं आहे, एकादशीचं महात्म्य सांगितलं आहे, त्याचबरोबर सर्व तीर्थक्षेत्रांचं महात्म्य सांगितलंय, व्रतवैकल्यादींचं महात्म्य सांगितलंय. अशा प्रकारे अनेक विषयांची हे पुराण म्हणजे जंत्री आहे. सामान्यतः पुराणांच्या मध्ये अधिक कथाभाग असतो आणि त्या कथांच्यामधून कथा कथांमधून कथा निर्माण होत असतात. इथे फार सुंदर सुभाषित आहेत, सुवचन आहेत, हे त्याचं पुन्हा वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला म्हटलं तसं उपदेश आहे पण भक्तीला महत्त्व जास्त आहे. हे वैष्णव पुराण आहे असं म्हटलं जातं आहे कारण विष्णू भक्तीचा इथे विशेष रूपाने उल्लेख म्हणा किंवा ज्याचं वर्णन म्हणा किंवा त्या अनुषंगाने इतर भक्तीचा, इतर व्रतांचा, इतर पूजादिकांचा त्यांनी विचार मांडलेला आहे. म्हणजे विष्णूकरता कुणाकुणाची पूजा करावी, त्याकरता प्रथम सांगितलंय शिवाची पूजा करावी. म्हणजे विष्णू उपासकांनी वैष्णवांनी पहिल्यांदा शिवाची उपासना करावी. अशा प्रकारे मग तीर्थ कोणती, देवता कोणत्या, कोणत्या जलाचं महात्म्य आहे, असं अनेक प्रकारांनी त्या महात्म्याचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे हे जे नारद पुराण आहे, हे नारायण हे अंतिम तत्व आहे, महाविष्णू हेच आराध्य दैवत आहे आणि महाविष्णूंच्यापासून विष्णू, शिव आणि ब्रह्मदेव म्हणजे एक उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, स्थिती सांभाळणारा पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता भगवान शंकर असे सगळे जन्माला आले आहेत. ही धारणा धरून अद्वैताचं सूत्र अंगीकारून म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान हाताशी धरून किंवा त्या तत्त्वज्ञानाला अनुकूल असणारं असं तत्त्वज्ञानाचं विवेचन करणारं असं ह्या नारद पुराणामध्ये जो जो काही भाग आलेला आहे तत्त्वज्ञानाच्या चर्चेचा तो याच पद्धतीने आलेला आहे. आणि त्यामुळे नारद पुराणाचं असं बाकीचं वैशिष्ट्य काही सांगावं असं आत्ता ह्या ठिकाणी काही मला वाटत नाही कारण आता पुराणच पाहणार आहोत आपण. त्यामुळे तर भगवान विष्णूच्या संदर्भामध्ये असलेलं हे पुराण आहे एवढं म्हणून आपण पुढे जाऊ. दुसरं असं की प्रत्येक पुराणामध्ये किंवा आपल्या तत्त्वज्ञानामध्ये विशेषतः आपण भागवतापासून म्हणू की जेव्हा भगवंतानी ठरवलं निजधामाला जायचं त्यावेळी उद्धवानी त्यांना विचारलं की भगवंता तुला कसं पाहावं आम्ही आणि तू निघून गेल्यावर आम्ही काय करावं, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की अरे हा भागवत ग्रंथ हीच माझी वाङ्मयीन मूर्ती आहे, त्यामुळे याच ठिकाणी तू मला पहा. आणि केवळ हेच नाही, म्हणजे भागवतच नाही तर आपल्याकडे सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या त्या वाङ्मयाला एक मूर्तीरूप, एक सगुण रूप, एक त्याच्या सगुण साकार रूपामध्ये पाहण्याची सवय आहे. म्हणजे जसं श्री वेदपुरुषाय नमः असं म्हणून आपण वेदपुरुषाला वंदन करतो की हा जो वेदपुरुष आहे तो वेदपुरुष आम्हाला ते चार वेद आहेत ते विभागून दिलेले आहेत, त्या वेदांचे अंग आहेत एवढंच माहिती नाही, तर हा जो वेद आहे तो साक्षात पुरुष आहे, साक्षात सगुण साकार आहे. जसा देह आम्ही धारण करतो तसा देह धारण करून असणारा असा तो पुरुष आहे, ह्या धारणेनी पाहिलं जातं. तसंच पुराणांच्याकडे सुद्धा त्याला पुराण पुरुष म्हटलं जातं. श्री पुराण पुरुषाय नमः म्हणजे त्या पुराण पुरुषाला जर नमन करायचं तर तो पुराण पुरुष कसा आहे त्याचं वर्णन केलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलं आहे की समग्र पुराण केवळ म्हणजे 18 मुख्य पुराणं आणि 18 उपपुराणं नाही तर सगळी पुराणं एकत्रित विचारामध्ये घेतली तर म्हणाले ह्या सगळ्या पुराणांची मिळून एक देवता मूर्ती जर आपण कल्पिली तर त्या देवता मूर्तीचं ध्यान ह्या पुराण वाङ्मयामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग ते ध्यान काय आहे तर पुराणं

एका हातामध्ये जपाची माळा आहे आणि दुसरा हात जो आहे तो अभय कर आहे असा उचललेला आहे, अभय दिलेला आहे त्यांनी. आणि म्हणाले तो अशा प्रकाराने आम्हाला ज्ञात होतो या रूपाने ज्याच्या देहावरती नाना आभरण अलंकार ज्याच्यावरती घातलेले आहेत किंवा तो अलंकारांनी सुशोभित आहे अशा या आभरणाने भूषित असलेल्या पुराण पुरुषाला नमस्कार करून हे जे नारद पुराण आहे ते सुरू करायचं आहे. या नारद पुराणाचं वैशिष्ट्य मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांचं महात्म्य आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. पुराणांचं महात्म्य असं म्हणण्याचं कारण असं की सामान्यतः पुराण हा उपेक्षेचा विषय आहे अशी आपल्या अंतःकरणातली धारणा आहे की पुराणात काय, अहो काहीतरी लांबलंच कथा असतात, कथेतनं कथा कथेतनं कथा, त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. आणि उगाच ज्या कथांना वास्तवता नाही अशाच कथा पुराणात आहेत. आता ती पुराणं कोण ऐकणार, आता ती कालबाह्य झाली अशी जी सामान्य धारणा पुराणांच्या विषयीची आहे. पुराणांनी काय केलं, पुराणांचं स्वरूप काय आहे, पुराण किती अंगांनी आमच्या समाजामध्ये त्याचं अभिसरण करून आमचा लाभ करून देतं आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार आज आपण जेव्हा पुराणांचं महात्म्य पाहणार आहोत तेव्हा करणार आहोत. पहिली एक गोष्ट अशी आहे की या विज्ञानाच्या युगामध्ये पुराणांना काही स्थान आहे का, हा आधी पहिला लोकांचा प्रश्न असतो की ह्याच्यात काही आहे का विज्ञान. याच्यामध्ये जितकी शास्त्र विचारात घेतली आहेत आपण पुढे पाहणार आहोत, किती प्रकारची शास्त्र पुराणांनी मांडलेली आहेत, आणि भारतीय जीवनामध्ये या पुराणांचं महत्त्व किंवा स्थान किती आहे हे सांगताना आधी, पुराणाचा विचार करताना आधी आपल्याला पुराणांचं स्वरूप बघावं लागेल. मी आपल्याला म्हटलं तसं की पहिल्यांदा थोडंसं प्रस्तावना करून आपण पुढे जायचं म्हटलं तर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, उपासनेकरता गायत्री मंत्र किंवा इतर काही काही विधिविधानं. अत्रिमुनींनी जो श्लोक लिहिलेला आहे त्या श्लोकाचं वर्णन असं आहे की अत्रिमुनींच्या ठिकाणी या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या विषयांच्यावरती विशेष अभ्यास केलेला होता असं त्यांनी म्हटलं आहे. आता तो अभ्यास काय आहे हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी शब्दामध्ये त्या श्लोकामध्ये बद्ध आहे. कशाला सूर्यग्रहण म्हणावं, कशाला चंद्रग्रहण म्हणावं, त्याचं स्वरूप काय, आणि ते सांगत असताना तो जो श्लोक आहे त्याच श्लोकावरती दुसरी टिप्पणी आहे की हा जो श्लोक आहे हा जर अशा पद्धतीने वाचला किंवा म्हटला तर हाच श्लोक गायत्री मंत्राचं महात्म्य सांगतो. आणि गीता प्रेस गोरखपूरच्या ग्रंथामध्ये त्यांनी पुराण विशेषांकामध्ये असं म्हटलं आहे की एक पुराण वाचण्याच्या आपण जे ऐकलं आहे त्याप्रमाणे 80 पद्धती उपलब्ध होत्या. त्या फार काळपर्यंत 40 पद्धती शिल्लक होत्या आणि आज 11 पद्धती शिल्लक आहेत. म्हणजे एका शब्दाचा एका श्लोकाचा अर्थ लावण्याकरता त्या पुराणातल्या त्या श्लोकाचा अर्थ लावायला त्याची वेगळी संहिता असेल.

आणि ती संहिता जे नियम सांगते त्या नियमाप्रमाणे त्या श्लोकाचे अर्थ लावत गेलो की आपल्याला त्याचं वेगळं वेगळं ज्ञान होतं. म्हणजे एक पुराण तिथे वरवर ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत तेवढाच अर्थ सांगतं असं नाही आहे. पुराणाच्या मागची भूमिका अधिक सखोल आहे आणि पुराणांनी जो विचार मांडला आहे तो फार मूलगामी विचार आहे, वेदांना अनुसरून आहे आणि वेदांना विस्तारणारा आहे. आता आपल्यापुढे आणखी एक मुद्दा प्रस्तावना म्हणून की ह्या भारतामध्ये असलेल्या धर्माला किंवा या धर्मात असलेल्या कर्मकांडाला किंवा ज्याला आम्ही तत्त्वज्ञान म्हणून जाणतो किंवा आमच्या धर्माचं स्वरूप म्हणून जाणतो त्या धर्माचं जर वर्णन करायची वेळ आली तर आम्ही कसं करतो? श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म असं आपण म्हणतो. आणि श्रुती स्मृती पुराणोक्त जे धर्मकर्म करतो ते फलप्राप्त्यर्थम की त्याचं फळ आम्हाला मिळावं याकरता म्हणून आम्ही ह्या जो काही संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या सुरुवातीला म्हणजे आम्हाला जर काही अनुष्ठान करायचं आहे किंवा जे काय तर त्याचं फल मिळवायचं आहे त्याकरता आम्ही जेव्हा त्या संकल्पाचा उच्चार करतो त्या उच्चाराची सुरुवातच मुळी श्रुती स्मृती पुराणोक्त अशी आहे. तर हा संकल्प असा का केला जातो? त्याचं कारण असं आहे की श्रुती म्हणजे आमचे वेद, स्मृती म्हणजे आमची धर्मशास्त्र. श्रुतींनी सगळं तत्त्वज्ञान म्हणजे वेदांनी सगळं तत्त्वज्ञान मंत्रबद्ध श्लोकबद्ध करून ठेवलेलं आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? वर्णन असं आहे आपल्याकडे ऐतरेय उपनिषदामध्ये, परोक्ष प्रिय हा देवा. देवतांना उघड उघड स्तुती केलेली आवडत नाही की देवा तू किती चांगला आहेस, देवा तू कसा आहेस, असं नाही. देवा तू मुरारी, मुरनावाच्या असुराचा वध करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे असा हा परमेश्वर परमात्मा, म्हणजे त्याला डायरेक्ट मेथडनी बोललेलं आवडत नाही देवाला, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याची स्तुती केलेली आवडते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की ही परोक्ष वचनं आहेत वेदाची, आम्हाला प्रत्यक्षपणाने अर्थ कळत नाही, थेट अर्थ लागत नाही, मग ह्याचा अर्थ कसा समजावा? तर त्याचा अर्थ आचाराच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून. आचार प्रभवो धर्म, हा आचार हा प्रभावी आहे आणि तो खऱ्या अर्थाने धर्म आहे. आचार प्रभव धर्म हाच समाजामध्ये राहू शकतो, शब्दप्रधान धर्म राहू शकत नाही. शब्दांचा खेळ हा मनुष्याला समाधान देऊ शकत नाही आणि मनुष्याला घडवू शकत नाही, मनुष्यावर संस्कार करू शकत नाही. म्हणून हा आचार्य आचारामध्ये बलवान असणारा, आचार प्रभव असणारा, आचारातून उद्भवलेला हा जो धर्म आहे हा धर्म बलवान आहे. आणि बलवान आहे हा धर्म दृढमूल करणारा आहे. पुष्कळ मोठे श्लोक आहेत, ते आपण उद्यापासून पाहू तेव्हा त्याचा विचार करता येईल. पण असा हा आचाराचा आग्रह धरणारा जो धर्म आहे त्या धर्माचा विस्तार कोण करतं की आचार कशा प्रकारे करावा, तो जीवनामध्ये कसा उतरवावा, त्याकरता स्मृती ग्रंथ आहे. की त्या स्मृती ग्रंथांनी वेदाला काय अपेक्षित आहे ते आमच्या आचारामध्ये कसं येईल ते आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की आमचा आचार असा असा असावा. आणि म्हणून आमच्या प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये म्हणजे आमच्या स्मृती ग्रंथामध्ये, आणि आमची सगळ्यात जुनी स्मृती कोणती असेल तर ती मनुस्मृती आहे. आता मनुस्मृतीचा संबंध आमच्या आजच्या समाजामध्ये तिला जाळण्यापुरता आणि शिव्या घालण्यापुरता हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. कारण जो जाळतो किंवा जिला कालबाह्य समजतो किंवा जिच्यावर टीका करतो त्यांनी जर मनुस्मृती मुळातून जर वाचली आणि कुठल्याही पूर्वग्रह दूषित बुद्धीनी वाचली तर त्याचा गैरसमज होईल. पण त्याची जर पूर्वग्रह दूषित बुद्धी नसेल आणि जर मनुस्मृती स्वच्छ मनाने वाचेल तर तो मनुष्य म्हणेल की कोणत्याही काळाला त्या समाजाला शिस्त लावण्याकरता डिसिप्लिन जर समाजामध्ये ठेवायची असेल, एक आचार एक भूमिका जर माणसाच्या वागणुकीची जर पक्की करायची असेल तर यामध्ये सर्वात चांगली स्मृती किंवा मोठं बंधन घालणारी कडक स्मृती आणि
रोखठोक सांगणारी स्मृती कोणती आहे तर मनुस्मृती आहे. अशा ऋषींनी निर्माण केलेल्या अगदी प्रमुख 20-22 स्मृती आहेत. या कलियुगाला उपयुक्त असणारी पाराशर स्मृती आहे आणि आपण त्या स्मृतीच्या आधाराने जीवन व्यवहार करावा असं म्हटलेलं आहे. कारण मनुस्मृतीतला सगळा विचार ह्या युगाला लाभदायी किंवा अवलंब करण्यास क्षम राहील असं नाही, कारण ती योग्यता ते सामर्थ्य त्या त्या युगामध्ये बदलत जातं. आणि म्हणून ह्या स्मृतिग्रंथांनी माणसाचा आचार कसा असावा, त्या आचाराचा जो आग्रह आहे तो स्मृतिग्रंथांनी आम्हाला विवरून सांगितला आहे. जे श्रुतीला अपेक्षित आहे ते आचाराच्या पातळीवरती स्मृतींनी सांगितलं आहे, आणि जे श्रुती आणि स्मृतीला अपेक्षित आहे ते पुराणांनी कथांच्या माध्यमातून सांगितलं. पुराणांनी असं सांगितलं आहे की बाबा जे श्रुतींनी सांगितलं, जो आचार स्मृतींनी सांगितला तो जर आम्ही अवलंबला तर जो अवलंबतो त्याचा किती लाभ होतो आणि जो अवलंबत नाही त्याचा किती तोटा होतो. जो अवलंबतो त्याच्या जीवनामध्ये प्रगती साधून पुढे निघून जातो आणि जो अवलंबत नाही त्याच्या जीवनामध्ये त्याचा अधपात होत राहतो. आणि या कथा पुराणांच्या मध्ये आलेल्या आहेत, याला आख्यानं म्हटली आहेत, त्या कथांना गाथा म्हटलेलं आहे, त्याचा सगळा पुढे भाग आपण पाहू. परंतु या माध्यमातून धर्म, या माध्यमातून तत्वज्ञान, या माध्यमातून विचार, या माध्यमातून संस्कृती, या माध्यमातून आचार समाजापुढे नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते पुराणांनी केलेलं आहे. नाहीतर आम्हाला जसं वाटतं तशा प्रकारे पुराणांचं स्वरूप नाही. आणि दुसरं असं की एष साधारण हा पंथा हा साक्षात कैवल्य सिद्धिदहा, म्हणाले हा पंथ कसा आहे पुराणांचा, हा साक्षात थेट आहे. की श्रुती वाङ्मयासारखं किंवा स्मृती वाङ्मयांसारखं फार अवघड कठोर आचरायला नाही आहे, सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे, साक्षात आहे. आणि त्यामुळे हा सर्वांना कैवल्य प्राप्त करून देणारा पण सर्वांना अनुसरण्यासारखा मार्ग आहे. आता दुसरं त्यांनी असं म्हटलं की वेदांनी कुणाचा विचार केला किंवा स्मृतींनी कुणाचा विचार केला माहिती नाही, पण पुराणांनी मात्र लोके वेदेच समाजाचाही विचार केला आणि लोकांचा विचार करून वेदाचा विचार दूर केला नाही. त्याचबरोबर समाजाचं नियमन पुराणांनी केलं, असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे, भक्तीच्या मार्गाने गेलं पाहिजे, दानधर्म केले पाहिजेत, तीर्थाटन केलं पाहिजे, आपल्या समाजामधला सुखी दुःखी भाग आम्ही पाहिला पाहिजे, त्याच्याकरता जे करणं शक्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. आणि आता बघा या पुराणांच्यामधून कथा, कीर्तन, व्रत, उपवास, देवांचे उत्सव, सणवार ह्या सगळ्या ज्या आचारधर्माच्या अत्यंत सोप्या पद्धती आहेत त्या सगळ्या पुराणातून निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वैदिक परंपरेला कुठेही दूर केलेलं नाही, वेदांचं अधिष्ठान ठेवून समाजामध्ये फार सोपं सुटसुटीत जीवन कसं आचरावं आणि त्याच्यामधून जीवनामध्ये कसा लाभ घ्यावा ह्या गोष्टी या पुराणांनी पाहिलेल्या आहेत. भक्तिमार्गाची स्थापना आणि भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार पुराणांनी केलेला आहे. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की आत्ताचा जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मामध्ये पुराण विचारांचा प्रभाव अधिक आहे, वेद विचारांचा प्रभाव सांभाळला आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी आमच्या समाज जीवनामध्ये अलीकडच्या हजारो वर्षामध्ये फार महत्त्वाचं स्थान मिळवलेलं आहे. आणि म्हणाले ही पुराणं निर्माण करताना सुद्धा या पुराणिकांनी किंवा ज्या ऋषींनी ही पुराणं निर्माण केलीत त्यांनी त्याच्यात भाषा, सौंदर्य, कथानक, रंजकता हे सगळं त्यांनी त्यामध्ये आणलेलं आहे. आता पुराणांना इतिहास म्हणायचं का नुसत्याच भाकड कथा म्हणायचं, तर म्हणाले पुराण आणि इतिहास हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. आणि पुराणाचं महात्म्य काय आहे हे त्यांनी इथे सांगताना वायुपुराणामध्ये सांगितलं आहे. यो विद्या चतुरो वेदान सांग वेदोपनिषदो द्विजहा न चेत पुराणम संविज्ञान नैव सस्याद विचक्षणा. म्हणाले जो विद्येमध्ये चतुर आहे म्हणजे जो ज्यांनी वेदांचं आणि उपनिषदांचं चारी वेदांच्या
अध्ययन अगदी सांग केलेलं असलं आणि तरीसुद्धा जर तो पुराण वाङ्मयामध्ये अनभिज्ञ असेल तर त्याला विद्वान म्हणता येणार नाही म्हणाले. म्हणजे विद्वत्ता ही पुराणांनी पूरी होते असं त्यांनी सांगितलंय. दुसरं, वेदा हा प्रतिष्ठिता हा पूर्वम पुराणे नात्र संशय हा आत्मा पुराणम वेदानाम पृथग अंगानी तानी षट यच्च दृष्टम ही वेदेशु तद्दृष्टम स्मृतिभिः किल उभाभ्याम यच्च दृष्टम ही तत्पुराणेषु गीयते. म्हणाले पुराण हा वेदांचा आत्मा आहे. आत्मा पुराणम वेदानाम पुराणांचा आत्मा आहे. पुराण हा वेदांचा आत्मा आहे. तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतीप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे आणि भगवद्गीता हे स्मृतीप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतांनी गायलेलं तत्वज्ञान. तसं पुराणांनी तत्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलंय आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.
1: से चालन

किमया अवकड आधी कळस मग पाया रे आधी कळस मग पाया रे मी माये थी किमया अवकड आधी कळ

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मना.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे, मोठा समास आहे, 74 ओव्या आहेत, वैराग्य निरूपण नाव आहे। समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये, भक्तीवर भर आहे, पण ती भक्ती देखील नीट ज्ञान समजून केलेली भक्ती आहे। काय नेमकं करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय आहे, हे सगळं ज्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, असा हा समास आहे। त्याच्यामध्ये बघा, समर्थ म्हणत आहेत, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासाली, ते तू आपुली मानिली, कैसी रे पडत मोरका, ज्याला तू माझी माझी म्हणत असतोस, आई वडील भाऊ बहीण सगळे, हे कर्मयोगाने चुकून एका ठिकाणी आलेली आहेत, जन्माला आलेली आहेत, त्यांना तू आपली असं मानतोस आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याला विसरतोस, हे बरोबर नाहीये। तुझे तुझं नवे शरीर ते ते इतराचा कोण विचार, तुझं शरीर देखील तुझं नाही आहे, तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाही आहे, असं असताना तू इतर गोष्टींचा काय विचार करतोस। आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, आता भावानी भावाच्या बळानी तू एक फक्त भगवंताला धर। आता भगवंताला धर म्हटल्यानंतर आपला प्रश्न असा आहे, तो भगवंताला कसं धरायचं, भगवंताचं स्वरूप काय आहे, तो कुठे आहे। एखादा फोटो आपण घरात लावला किंवा एखादी प्रतिमा घरात लावली आणि त्याला आपण धरून बसलो, म्हणजे भगवंताला धरणं होतं का? काही सांगतात संत, सांगतात तुझ्या आतच तो आहे, कोण सांगतात सर्व ठिकाणी तो भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे काय असं म्हणतात। मग त्याला धरायचं म्हणजे कुठं धरायचं, सगुण आहे का निर्गुण आहे, निर्गुण आहे तर निर्गुणाला कसं धरणार आणि सगुणाला धरायचं तरी कसं धरायचं, असे अनेक प्रश्न येतात। त्यामुळे भक्तीच्या अंगाने भगवंताला धरायचं, यासाठी सुद्धा किमान काही बुद्धिमत्ता पाहिजे, समजून घेण्याची ताकद पाहिजे, त्याविषयीचं ज्ञान पाहिजे, नेमके मार्गदर्शक पाहिजेत, म्हणजे आपल्या लक्षात येतं की भगवंत धरी भगवंताला धरायचं म्हणजे काय करायचं। समर्थ पुढे म्हणतात, एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी। एका दुर्भरा कारणे, मनुष्य सगळी खटपट कशासाठी करत असतो असं जर बघितलं तर पोट भरायला पाहिजे, पहिली गोष्ट किमान गरज जी आहे ती पोटाला तर काही पाहिजे, ते पोट भरण्यासाठी नाना नीचांची सेवा करणे, कुणाकुणा लोकांची आपल्याला सेवा करावी लागते। नोकरीत असलं तर जे वरिष्ठ म्हणून आहेत त्यांची सेवा करावी लागते, ते कसेही असतात, चांगलेच असतील असं काही सांगता येत नाही, चांगले असले तर आनंद आहे, पण नसतील तर केवळ वरिष्ठ आहेत म्हणून आपल्याला त्यांचं म्हणणं मानावं लागतं। म्हणून नाना नीचांची सेवा करणे असं म्हटलंय, आणि मग ते आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्यांची स्तुती स्तवनं गायची, मर्यादेनं वागायचं त्यांच्याशी, माहिती आहे की ही व्यक्ती चांगली नाही पण केवळ पोटासाठी आपण त्यांच्याशी त्यांच्यापुढे हात जोडून उभं राहावं लागतं, त्यांची आज्ञा पाळावी लागते। जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासे, ज्याच्यामुळे पोटाला अन्न मिळतं म्हणून आपलं शरीर त्याला विकावं लागतं, ह्याचा अर्थ नाना प्रकारचे काबाड कष्ट करावे लागतात का, तर टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तो आपल्याला अन्न देत असतो, म्हणून जे केवळ उदर भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात, मग मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे। ज्यांनी तुला जन्माला घातलं, धडधाकट शरीर दिलं, डोळ्याने पाहतोयस, कानाने ऐकतोस, पायाने चालतोय, हाताने काम करतोय, सगळ्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत आणि त्याला मात्र तू विसरतोस कसं काय। म्हणजे ज्याला आठवायला पाहिजे त्याला विसरतोयस, आणि ज्या गोष्टी गौणत्वानी आहेस त्या पक्क्या धरून ठेवलेल्या आहेस। अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, भगवंत कसा आहे अहर्निश, रात्रंदिवस सकळ जीवांची लागली चिंता, जेवढा जेवढा प्राणी मात्र आहे जे जे काही निर्माण झालेलं आहे हे भगवंताच्या कृपेनं त्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालेलं आहे, किंबहुना तो सर्व नटून राहिलेला आहे, एकापेक्षा एक बोध आहे, आपल्याला जेवढे पसतील तेवढे आपण घ्यायचे, आणि त्यामुळे तो सर्वांची चिंता करतो आहे, त्याचं सामर्थ्य किती आहे ते पुढच्या 1-2 ओव्यात समर्थ सांगतायत। मेघ वरुषे जयाची सत्ता, मेघाचा वर्षाव होतो कुणामुळे, ज्याच्या सत्तेमुळे मेघ वर्षाव करतात। सिंधू मर्यादा धरी, याच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत।
सागर जो मर्यादा धरून राहिलेला आहे, सागराला कधी पूर आला असं होत नाही। सागराला जर पूर आला तर सागराच्या किनाऱ्यावर जे काही मोठी मोठी शहरं वसली आहेत ती केव्हाच पाण्याखाली बुडाली असती। नदीला पूर येऊ शकतो परंतु सागराला कधी पूर येत नाही, कारण त्याच्यात म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की ही आज्ञा माझी आहे, समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसका न संडावी, हे आज्ञा माझी। पर्वताने आपल्या ठिकाणी बसून राहायचं आहे, त्यांनी आपली जागा सोडून चला जरा फिरून येऊया, मग उद्या सह्याद्री पर्वत जर फिरायला निघाला तर काय स्थिती होईल। त्यामुळे पर्वताने आपल्याच ठिकाणी राहायचं आहे, सागराने आपली मर्यादा ओलांडायची नाहीये। वायूने नाव भरी उगे नसावे, वाऱ्याने एका ठिकाणी बसून राहायचं नाहीये, तर त्यांनी व्हायचं आहे। हे सगळं जे आहे ते ज्याच्या सत्तेनं चाललेलं आहे। भूमी धरिली धरा धरे, पृथ्वीनं हे सगळे प्राणी मात्र धरून ठेवलेले आहेत। प्रगट होई जे दिन करे, न चुकता ठराविक वेळेला सूर्य उगवतोय मावळतोय, चंद्र उगवतोय मावळतोय, सगळ्या गोष्टी ह्या निसर्गातल्या ज्या चाललेल्या आहेत। 80 सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का, त्याच्या केवळ अशन्यानी तो आज्ञा करायला येत नाहीये, पण त्याच्या केवळ अशन्यानी निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जशा घडाव्या त्याप्रमाणे चाललेल्या आहेत। ऐसा कृपाळू देवादिदेव, असा हा कसा आहे? सत्ता मात्र आहे, कृपाळू आहे, देवाधिदेव आहे। नेणवे जयाचे लाघव, त्याचे लीला काय चाललेल्या आहेत आपल्याला समजू शकत नाहीत। आपण म्हणतो असं कसं घडलं, काय चाललंय? बारकाईनं बघितलं तर आपण लक्षात येतं, नाना प्रकारची फुलं काय, पक्षी काय, झाड काय, पाणी आहे, आकाश आहे, वायू आहे, पंचमहाभूतांचे सगळे खेळ आपण जर पाहिले तर लक्षात येते की कसं काय चाललंय, कोणाच्या सत्तेनं चाललंय। असा जो कृपाळू देवाधिदेव आहे, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, सगळ्या जीवांना सांभाळतोय, मुंगी माशीपासून ब्रह्मदेवापर्यंत, हत्तीपर्यंत, सगळ्या गोष्टींना चालवण्याचं त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे। पण आहे कसा तो? कृपाळू आहे, सगळ्यांची चिंता वाहतोय। ऐसा सर्वात्मा श्रीराम, असा हा श्रीराम आहे। सर्वात्मा, सर्वांचा आत्मा, देहातच राहणारा पण देहामध्ये असून सर्व विश्व व्यापून राहणारा ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून त्या श्रीरामाला सोडतात आणि धरिती विषय काम त्या रामाला विसरतात आणि नाना प्रकारच्या विषयाची इच्छा करत त्याच्यामध्ये रंगून राहतात। ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती, परमेश्वराला जे विसरतात त्याला समर्थ म्हणतात, ते दुरात्मे आहे, दुरी आत्मा। आणि जो भगवंताला विसरला नाही, अखंड स्मरण करतोय, तो महात्मा, त्याला महात्मा म्हटलेला आहे। आणि जो परमेश्वराला विसरलाय त्याला दुरात्मा म्हटलं। असे दुरात्मे अधम

मी सगळं काम करतोय असा जर भाव असेल तर डोक्यावर ओझ राहत नाही. कर्म तर उत्तम करायचं आहे पण सर्व भगवंताचं समजून करायचं आहे. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषय चिंतित जावा. एखाद्याला जर क्षीणच गोड वाटत असेल ठीक आहे, मग विषयाचं चिंतन करत राहा. त्याने काय होतं असं विचारलं तर त्रासच होतो, कारण ते विषयाच्या नादाला लागायचं. तो मिळाला की क्षणभर सुख वाटतं, पुन्हा त्याचं दुःख लक्षात येतं, कारण ते विषयाला मर्यादा आहे, ते विषय भोगणाऱ्या इंद्रियांना मर्यादा आहे, सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. त्यामुळे अमर्याद सुख किंवा आनंद जर पाहिजे असेल तर तो रामाच्या संगतीत आहे. पण हे लक्षात येत नाही, तो विषयाचा मागे धावतो. विषय न मिळता जीवात तग बग सुटे. मग एखादा विषय हवाय असं वाटलं, त्याचं चिंतन केलं आणि तो मिळाला नाही की पुन्हा मनाची तळमळ सुरू झाली. मग सांडून राम आनंद घन ज्याचे म्हणे विषय चिंतन आनंद घन असा राम आत्माराम तो सोडून जो विषयाचं चिंतन करतो त्याशी कैसे समाधान लोलंगता असे. असा जो लंपट आहे विषयाच्या मागे लागलेला आहे त्याला समाधान कसं मिळणार. जया असं वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. तुम्हाला सुख हवं असं वाटतंय ना, बस रघुनाथाचं भजन करा, त्याच्याशी एकरूप व्हा, त्यावर आपल्याला सर्वस्व समजा, त्याच्यासाठी आपल्याला जीवन जगायचंय असं म्हणा. प्रत्येक कर्म त्याच्या प्रत्यर्थ होऊ दे आणि त्यासाठी स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मोळजे. आणि रघुनाथाचा भजन करण्याच्या आड जर स्वजन येत असतील तर त्यांना त्याग करायला हरकत नाही, कारण ते दुःख मूळ आहेत, कारण ते आपल्याला संसारात ओढत असतात आणि आपल्याला तर रघुनाथाचं भजन करायचं असतं. तेही आपल्या बरोबर येत असतील आनंद आहे, पण बहुधा असं घडताना दिसत नाही. एकाची दिशा एक असते, दुसऱ्याची दुसरी असते, कारण प्रत्येकाची तशी तयारी नसते. मग अशा वेळी ते म्हणतात स्वजन सकळ ही त्यागावे. अशी जर ते आड येतात असं जर वाटत असेल तर मात्र त्यांना त्यांचा त्याग करायला हरकत नाही. याचा अर्थ मनत त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथसंप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञैः सनिका।

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9

अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतर करकराड्या फुल्लकालार हस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ शाबरी कवच जपे विनियोगः. असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे. या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा. श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ. ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षाम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामदासी बुवांचा अहंकारी समज असा झाला होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवला आहे, आपण त्यांची चांगली खोड मोडली, या भ्रामक आनंदात ते गावभर हिंडत होते। त्यांच्या भक्त मंडळींना ते सांगत होते की स्वामींना आपण कसं कोंडून ठेवलं आहे। सूर्याला कोंडणारा माणूस अजून जन्माला आला नाही आणि तो कधीच जन्माला येणार नाही हे आंधळ्या रामदासी बुवांना कधीच कळलं नाही। संध्याकाळ झाली, मठात काय गडबड चालली आहे ह्या विचाराने ते आपल्या भक्त मंडळींना घेऊन निघाले। चार पावलं चालले नसतील तो त्यांना आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला। समर्थ भीमा नदीत शांतपणे डुंबत होते। रामदासी बुवांना काही कळेच ना, त्यांनी कनवटीला लावलेली चावी सुरक्षित आहे ना हे तपासलं। मठाला कुलूप लावल्याचं त्यांना नीट आठवत होतं। मग प्रश्न असा होता की पाण्यात डुंबणारे स्वामी समर्थ खरे की मठात शांत झोपी गेलेले स्वामी खरे? लोकांनी स्वामींना मठात सुद्धा पाहिलं होतं आणि नदीच्या पात्रात सुद्धा पाहिलं। रामदासी बुवांची फजिती होणार याची लोकांना खात्री होती। लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही परमेश्वराला कोंडून ठेवलं असं ऐकतो, परमेश्वर तर स्वामींच्या रूपात समोर नदीत डुंबतो आहे, चला आपण सर्व मठाकडे जाऊ। रामदासी बुवांच्या पाठोपाठ लोक मठाकडे गेले। पाहता तो मठाला कुलूप तसंच आहे। मग रामदासी बुवांनी घाबरत घाबरत कुलूप उघडलं तर स्वामी आत नाहीतच। लोकांनी रामदासी बुवांना एकदम धारेवर धरलं, तुम्ही पातकी आहात, खोटं खोटं सांगता, गावातून चालते व्हा, एक ना दोन। बुवांची घमेंट क्षणात उतरली, अहंकार वितळून गेला। स्वामींच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना आली, स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची त्यांना खात्री पटली। समर्थांनी आपल्या अद्भुत लीला प्रकट केल्या होत्या। रामदासी बुवा पुन्हा नदीवर आले, स्वामी नदीतून बाहेर येतच होते। स्वामींची ती भव्य देखणी मूर्ती पाहून बुवा धावत धावत त्यांच्यापाशी गेले, स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, क्षमा मागितली। स्वामींनी बुवांना क्षमा केली। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामी बुवांना म्हणाले, परमेश्वराला शरण जा, प्रथम मनातला अहंकार नष्ट करा, तरच प्रगती संभवेल। एक लक्षात ठेवा, प्रकाशाला कोंडणं तुम्हाला कधीच जमणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येकाने प्रथम शरणवृत्ती जोपासायला हवी। भगवंताला एकदा का शरण गेलं की भगवंत तुमची सर्वार्थाने काळजी घेतो, त्याचा आठव प्रत्येक क्षणी मनात फुलून यायला हवा। प्रत्येक क्षण आपण जेव्हा त्याच्यासाठी जगू लागतो तेव्हा आपल्या एकूण आयुष्याचाच कायापालट होतो। जगण्याला भगवंत अर्थ प्राप्त होतो। मनातला अहंकाराचा मीपणाने ग्रासलेला काळोख संपतो आणि चैतन्याचे पहाट वारे वाहू लागतात। निर्भय आयुष्याला सुरुवात होते। सर्वत्र भगवंत अस्तित्वाची पहाट होते। म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, नामस्मरणात सतत दंग रहा आणि परमेश्वराच्या भक्तिरंगात स्वतःला पूर्ण विसरून जा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 5 जून. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्लं त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं, कारण शक्ती येणं हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचं आहे. म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपलं मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलं असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झालं की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावं. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येतं? धन, सुत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचं जे ममत्व ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्मेनेच दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदाने राहणं हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही, आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचं नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगलं असतं. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय विसावा श्री गणेशाय नमः। पंचपर्वांचं महात्म्य भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं। त्यानंतर लक्ष्मी म्हणाली, आपण आत्तापर्यंत मला पाचही पर्वकाळी दाने देण्याचं महात्म्य उत्तम प्रकारे सांगितले, पण माझे अजून समाधान झाले नाही, आणखी ऐकत राहावे असे वाटते। पुन्हा मला पुरुषोत्तम मासाची महती सांगावी अशी मी प्रार्थना करते। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, व्यतिपात, पौर्णिमा आणि द्वादशी यातील कोणत्याही दिवशी विशेष दान कोणतं द्यावं ते तुला सांगतो। 33 अनारसे तुपामध्ये तळून काढावेत, त्यावर वस्त्र घालावं, त्याची पूजा करावी, तसेच ज्या ब्राह्मणाला ते दान द्यावयाचे त्याची 16 उपचारांनी पूजा करावी आणि भोजन दक्षिणा इत्यादींसह ते 33 अनरसे त्याला दान द्यावेत। कलाकाष्ठादी रूपेण असे 7 श्लोक म्हणून पुरुषोत्तमाची पूजा करावी। अधिक मासात तुळशीची पूजा करावी, त्याने सर्व पापे नष्ट होतात। अनर्षाचं दान तर सर्वश्रेष्ठच आहे। द्वादशीच्या व्रताचं महात्म्य किती आहे त्यासंबंधी एक कथा आहे, ती ऐक। कुबेराची स्मित विलासिनी नामक प्रिय अप्सरा होती। ती क्रीडेसाठी पृथ्वीवर आली, कुरुक्षेत्रात उतरली। सुगंधी पुष्पांची एक माळ तिने गुंफली। त्यावेळी तिच्या मनात आलं, ही माळ योग्य पुरुषाच्या गळ्यात घालावी व त्याच्याकडून आपली वासना पूर्ण करून घ्यावी। पुष्कळ वेळ तिला कोणी भेटले नाही। तिला दुर्वास ऋषी दिसले। तिने अविचाराने त्यांनाच माळ घातली, पण ते रागावले। तू पिशाचिनी होशील असा शाप त्यांनी दिला। ती रडू लागली, दया करा म्हणू लागली। तेव्हा दुर्वासांनी तिला उशाप दिला, तू 4 युगे समुद्र तीरावरील कुमारी क्षेत्रात पिशाच योनीत राहशील। त्यानंतर तिथे एक तापसी येईल, त्या स्त्रीच्या दर्शनाने तुझ्या मनात चांगली बुद्धी उत्पन्न होईल। तू तिच्या पाया पडशील, ती तुला अधिक मास व्रताचं पुण्य देईल, तेव्हाच तुझी पिशाच योनीतून मुक्तता होईल। दुर्वास निघून गेले। तात्काळ ती अप्सरा पिशाच योनीत गेली। अनेक युगे तिने दुःख भोगलं। पुढे कुमारी क्षेत्रात एक महातपस्विनी स्त्री तिला दिसली। तिला भक्षण करण्यासाठी ही धावली, तोच तिला पूर्वस्मृती आली आणि ती त्या तपस्विनीच्या पाया पडली आणि उद्धार करण्याची विनंती करू लागली। त्या तपस्विनीने एका अधिक मास व्रताचं पुण्य तिला दिलं, तेव्हा ती पुन्हा अप्सरा झाली असं सांगून भगवान विष्णू म्हणाले, अधिक मासाचे असे महात्म्य आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

स्वर्गभुवन पावती अधिकमासी तुळशी प्रति पूजिता सर्व मनोरथ पुरति आणि अंती अक्षय स्वर्ग प्राप्ति होते जाण निश्चये गंधर्व अप्सरा यक्ष प्रेत आणि सर्व पक्षादी जीव बहुत

बाई ऐसे ती अप्सरा नाना तराही सखिया लागी बोलत असे तो दुर्वास ऋषि महकोपन तेथे अवचित पात

उत्कृष्ट कृपा आता ऐसे तुझे दीन वचन ऐकुनी ती तापसी तक्षण एक अधिक मासीचे व्रतफल संपूर्ण तुझ लागुनी अर्पील त्या अधिक मास फले तक्षणी मुक्त होशील शापापासुनी या माझ्या उशापवचनी अंतरन पडेची त्रिशुद्धी ऐसे सांगुनी दुर्वास मुनी पुढे गेला स्वेच्छे करुनी आणि अप्सरास्मी।

अधिक काही सत्य सत्य जैसा मज सम नाही पुमान आणि नारी नाही तुझ समान तैसाची अधिक मासा सम आन।

श्रेष्ठ सरितात तैसा सर्वमासात उत्कृष्ट अधिक मासची असे वरिष्ठ ऐसे सकळ ही मुनिश्रेष्ठ बोलती स्पष्ट जाणतो।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 20वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: महिनाभर रोज गो ग्रास द्यावा, मासांती गायीच्या मालकाला चाऱ्यासाठी यथाशक्ती द्रव्य द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा। श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना। संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक तिसरा समास दहावा आपला चालू आहे, मोठा समास आहे, 74 ओव्या आहेत, वैराग्य निरूपण नाव आहे। समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये। भक्तीवर भर आहे, पण ती भक्ती देखील नीट ज्ञान समजून केलेली भक्ती आहे। काय नेमकं करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, असा हा समास आहे। त्याच्यामध्ये बघा, समर्थ म्हणत आहेत, कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासाली, ते तू आपुली मानिली कैसी रे पडत मोरका, ज्याला तू माझी माझी म्हणत असतोस, आई वडील भाऊ बहीण सगळे, हे कर्मयोगाने चुकून एका ठिकाणी आलेली आहेत, जन्माला आलेली आहे, त्यांना तू आपली असं मानतोस आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याला विसरतोस, हे बरोबर नाहीये। तुझे तुझं नव्हे शरीर ते इतराचा कोण विचार, तुझं शरीर देखील तुझं नाहीये, तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाहीये, असं असताना तू इतर गोष्टींचा काय विचार करतोस। आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, आता भावानी भावाच्या बळानी तू एक फक्त भगवंताला धर। आता भगवंताला धर म्हटल्यानंतर आपला प्रश्न असा आहे, तो भगवंताला कसं धरायचं, भगवंताचं स्वरूप काय आहे, तो कुठे आहे। एखादा फोटो आपण घरात लावला किंवा एखादी प्रतिमा घरात लावली आणि त्याला आपण धरून बसलो म्हणजे भगवंताला धरणं होतं का? काही सांगतात संत, सांगतात तुझ्या आतच तो आहे, कोण सांगतात सर्व ठिकाणी तो भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे काय असं म्हणतात। मग त्याला धरायचं म्हणजे कुठं धरायचं, सगुण आहे का निर्गुण आहे, निर्गुण आहे तर निर्गुणाला कसं धरणार आणि सगुणाला धरायचं तरी कसं धरायचं, असे अनेक प्रश्न येतात। त्यामुळे भक्तीच्या अंगाने भगवंताला धरायचं यासाठी सुद्धा किमान काही बुद्धिमत्ता पाहिजे, समजून घेण्याची ताकद पाहिजे, त्याविषयीचं ज्ञान पाहिजे, नेमके मार्गदर्शक पाहिजेत, म्हणजे आपल्या लक्षात येतं की भगवंत धरी भगवंताला धरायचं म्हणजे काय करायचं। समर्थ पुढे म्हणतात, एका दुर्बरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी। एका दुर्बरा कारणे, मनुष्य सगळी खटपट कशासाठी करत असतो असं जर बघितलं तर पोट भरायला पाहिजे, पहिली गोष्ट किमान गरज जी आहे ती पोटाला तर काही पाहिजे, ते पोट भरण्यासाठी नाना नीचांची सेवा करणे, कुणा कुणा लोकांची आपल्याला सेवा करावी लागते। नोकरीत असलं तर जे वरिष्ठ म्हणून आहेत त्यांची सेवा करावी लागते, ते कसेही असतात, चांगलेच असतील असं काही सांगता येत नाही, चांगले असले तर आनंद आहे, पण नसतील तर केवळ वरिष्ठ आहेत म्हणून आपल्याला त्यांचं म्हणणं मानावं लागतं। म्हणून नाना नीचांची सेवा करणे असं म्हटलंय, आणि मग ते आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्यांची स्तुती स्तवनं गायची, मर्यादेनं वागायचं त्यांच्याशी, माहिती आहे की ही व्यक्ती चांगली नाही पण केवळ पोटासाठी आपण त्यांच्याशी त्यांच्यापुढे हात जोडून उभं राहावं लागतं, त्यांची आज्ञा पाळावी लागते। जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, ज्याच्यामुळे पोटाला अन्न मिळतं म्हणून आपलं शरीर त्याला विकावं लागतं, ह्याचा अर्थ नाना प्रकारचे काबाड कष्ट करावे लागतात का, तर हे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तो आपल्याला अन्न देत असतो। म्हणून जे केवळ उदर भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात, मग मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे, जनी तुला जन्माला घातलं, धडधाकट शरीर दिलं, डोळ्याने पाहतोयस, कानाने ऐकतोस, पायाने चालतोय, हाताने काम करतोय, सगळ्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत आणि त्याला मात्र तू विसरतोस कसं काय। म्हणजे ज्याला आठवायला पाहिजे त्याला विसरतोयस, आणि ज्या गोष्टी गौणत्वानी आहेस त्या पक्क्या धरून ठेवलेल्या आहेस। अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, भगवंत कसा आहे अहर्निश, रात्रंदिवस सकळ जीवांची लागली चिंता, जेवढा जेवढा प्राणी मात्र आहे जे जे काही निर्माण झालेलं आहे हे भगवंताच्या कृपेनं त्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालेलं आहे, किंबहुना तो सर्व नटून राहिलेला आहे, एकापेक्षा एक बोध आहे, आपल्याला जेवढे पसतील तेवढे आपण घ्यायचे, आणि त्यामुळे तो सर्वांची चिंता करतो आहे, त्याचं सामर्थ्य किती आहे ते पुढच्या 1-2 ओव्यात समर्थ सांगतायत। मेघ वरुषे जयाची सत्ता, मेघाचा वर्षाव होतो कुणामुळे, ज्याच्या सत्तेमुळे मेघ वर्षाव करतात। सिंधू मर्यादा धरी याच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत,
सागर जो मर्यादा धरून राहिलेला आहे, सागराला कधी पूर आला असं होत नाही. सागराला जर पूर आला तर सागराच्या किनाऱ्यावर जे काही मोठी मोठी शहरं वसली आहेत ती केव्हाच पाण्याखाली बुडाली असती. नदीला पूर येऊ शकतो परंतु सागराला कधी पूर येत नाही. कारण त्याच्यात म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की ही आज्ञा माझी आहे. समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसका न संडावी, हे आज्ञा माझी. पर्वताने आपल्या ठिकाणी बसून राहायचं आहे, त्यांनी आपली जागा सोडून चला जरा फिरून येऊया म्हणून उद्या सह्याद्री पर्वत जर फिरायला निघाला तर काय स्थिती होईल. त्यामुळे पर्वताने आपल्याच ठिकाणी राहायचं आहे, सागराने आपली मर्यादा ओलांडायची नाहीये. वायूने नाव भरी उगे नसावे, वाऱ्याने एका ठिकाणी बसून राहायचं नाही आहे, तर त्यांनी व्हायचं आहे. हे सगळं जे आहे ते ज्याच्या सत्तेनं चाललेलं आहे. भूमी धरी धरा धरे, पृथ्वीनं हे सगळे प्राणी मात्र धरून ठेवलेले आहेत. प्रगट होई जे दिन करे, न चुकता ठराविक वेळेला सूर्य उगवतोय मावळतोय, चंद्र उगवतोय मावळतोय, सगळ्या गोष्टी ह्या निसर्गातल्या ज्या चाललेल्या आहेत. 80 सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का, त्याच्या केवळ अशण्यानी तो आज्ञा करायला येत नाहीये, पण त्याच्या केवळ अशण्यानी निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जशा घडाव्या त्याप्रमाणे चाललेले आहेत. ऐसा कृपाळू देवादिदेव, असा हा कसा आहे? सत्ता मात्र आहे, कृपाळू आहे, देवाधिदेव आहे. नेणवे जयाचे लाघव, त्याची लीला काय चाललेल्या आहेत आपल्याला समजू शकत नाहीत. आपण म्हणतो असं कसं घडलं, काय चाललंय? बारकाईनं बघितलं तर आपण लक्षात येतं नाना प्रकारची फुलं काय, पक्षी काय, झाडं काय, पाणी आहे, आकाश आहे, वायू आहे, पंचमहाभूतांचे सगळे खेळ आपण जर पाहिले तर लक्षात येते की कसं काय चाललंय, कोणाच्या सत्तेनं चाललंय. असा जो कृपाळू देवाधिदेव आहे, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, सगळ्या जीवांना सांभाळतोय. मुंगी माशीपासून आणि ब्रह्मदेवापर्यंत, हत्तीपर्यंत, सगळ्या गोष्टींना चालवण्याचं त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. पण आहे कसा तो? कृपाळू आहे, सगळ्यांची चिंता वाहतोय. ऐसा सर्वात्मा श्रीराम, असा हा श्रीराम आहे. सर्वात्मा, सर्वांचा आत्मा, देहातच राहणारा पण देहामध्ये असून सर्व विश्व व्यापून राहणारा ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून त्या श्रीरामाला सोडतात आणि धरिती विषय काम त्या रामाला विसरतात आणि नाना प्रकारच्या विषयाची इच्छा करत त्याच्यामध्ये रंगून राहतात. ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती, परमेश्वराला जे विसरतात त्याला समर्थ म्हणतात. ते दुरात्मे आहे, दुरी आत्मा. आणि जो भगवंताला विसरला नाही, अखंड स्मरण करतोय, तो महात्मा, त्याला महात्मा म्हटलेला आहे. आणि जो परमेश्वराला विसरलाय त्याला दुरात्मा म्हटलं. असे दुरात्मे अधम काय होत? केले पावती. ते जे काय करतात ना त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. भगवंताला विसरून सगळं चाललेलं आहे. रामे विण जे जे आस तिथू की जाणावी नैराश, रामाला विसरून जी जी काही इच्छा केली जाते ती सगळी नैराश, त्याचा काही उपयोग नाहीये. माझे माझे सावकाश शीणची उरे, आणि सारखं माझ माझ म्हणत राहतो त्यांनी शीणच येतो. माझं म्हटलं की व्याप आला. ते जर भगवंताला म्हटलं सगळं तुझं आहे, माझ्याही सकट सगळं तुझंच आहे, संसार माझा नाही तुझा आहे, जो काही उद्योगधंदा मी करतो आहे तो उद्योगधंदाचा मालक तू आहेस, मी फक्त सेवा म्हणून तिथलं काम करतोय, तुझा दास म्हणून मी सगळं काम करतोय, असा जर भाव असेल तर डोक्यावर ओझ राहत नाही. कर्म तर उत्तम करायचं आहे पण सर्व भगवंताचं समजून करायचं आहे. जयास वाटे क्षीण व्हावा तेने विषय चिंतित जावा. एखाद्याला जर क्षीणच गोड वाटत असेल ठीक आहे, मग विषयाचं चिंतन करत राहा. त्यांनी काय होतं असं विचारलं तर त्रासच होतो, कारण ते विषयाच्या नादाला लागायचं. तो मिळाला की क्षणभर सुख वाटतं, पुन्हा त्याचं दुःख लक्षात येतं. कारण त्या विषयाला मर्यादा आहे, ते विषय भोगणाऱ्या इंद्रियांना मर्यादा आहे, सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. त्यामुळे अमर्याद सुख किंवा आनंद जर पाहिजे असेल तर तो रामाच्या संगतीत आहे. पण हे लक्षात येत नाही, तो विषयाच्या मागे धावतो. विषय न मिळता जीवा तगबग सुटे. मग एखादा विषय हवाय असं वाटलं, त्याचं चिंतन केलं आणि तो मिळाला नाही की पुन्हा मनाची तळमळ सुरू झाली. मग सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन,
आनंद घन असा राम आत्माराम तो सोडून जो विषयाचं चिंतन करतो त्याशी कैसे समाधान लोलंगता असी असा जो लंपट आहे विषयाच्या माग लागलेला आहे त्याला समाधान कसं मिळणार. जया असं वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. तुम्हाला सुख हवं असं वाटतंय ना, बस रघुनाथाचं भजन करा, त्याच्याशी एकरूप व्हा, त्या आपल्याला सर्वस्व समजा, त्याच्यासाठी आपल्याला जीवन जगायचंय असं म्हणा. प्रत्येक कर्म त्याच्या प्रत्यर्थ होऊ दे आणि त्यासाठी स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मोळजे. आणि रघुनाथाचा भजन करण्याच्या आड जर स्वजन येत असतील तर त्यांना त्याग करायलाही हरकत नाही, कारण ते दुःख मूळ आहेत, कारण ते आपल्याला संसारात ओढत असतात आणि आपल्याला तर रघुनाथाचं भजन करायचं असतं. तेही आपल्या बरोबर येत असतील आनंद आहे, पण बहुधा असं घडताना दिसत नाही. एकाची दिशा एक असते, दुसऱ्याची दुसरी असते, कारण प्रत्येकाची तशी तयारी नसते. मग अशा वेळी ते म्हणतात स्वजन सकळ ही त्यागावे, अशी जर ते आड येतात असं जर वाटत असेल तर मात्र त्यांना त्यांचा त्याग करायला हरकत नाही. ह्याचा अर्थ मनत त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया नारद पुराण. 18 पुराणांमध्ये हे एकमेव पुराण असं आहे की ज्याचं नाव ठेवताना सांगणाऱ्या वक्त्याच्या नावावरून नाही नाव ठेवलं, तर श्रोत्याच्या नावाने हा पुराण ग्रंथ आहे. सिद्धाश्रमामध्ये एक उत्तम यज्ञद्वारा श्री विष्णूंचं पूजन चाललं होतं, यजन चाललं होतं. तेव्हा सारे ऋषी सूतजींच्या पाशी गेले आणि आपापल्या शंका विचारू लागले. तेव्हा सनतकुमारांनी नारदांना हे पुराण कथन केलं. ते पुराण म्हणजे नारद पुराण. हा वैष्णवांचा अतिमान्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण या पुराणात 18 पुराणांची विस्तृत अनुक्रमणिका दिलेली आहे. पूर्व भाग आणि उत्तर भागामध्ये विभागलेलं हे पुराण जवळजवळ 25,000 श्लोकांचं आहे. यामध्ये उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र, ध्यानशास्त्र इतकंच नाही, संगीतशास्त्राचं सुद्धा उत्तम ज्ञान सांगितलंय. संगीताचा आपल्या शरीराशी कसा संबंध आहे, शरीराच्या कोणत्या अवयवांशी कोणत्या स्वरांचं नातं आहे आणि त्या संगीताचा भगवत भक्तीसाठी किती सुंदर उपयोग आहे याचं सुद्धा निरूपण या पुराणामध्ये आलंय. तर ऐकूया नारद पुराण.
3: या 18 पुराणांच्या मध्ये ज्या पुराणाचा महिमा, सात्विक पुराण असा गायलेला आहे. पुराणांचं वर्गीकरण, पुराणांचा महिमा, पुराणांचं स्वरूप, पुराणांचे विषय, पुराणांची महत्ता, हे सगळं आपण पाहणारच आहोत पहिल्यांदा. कारण असं आहे, जो ग्रंथ बघायचा किंवा जो प्रकार ऐकायचा त्याचं महात्म्य आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आज पुराणांचा महात्म्याचा विषय आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या आधी नारद पुराणाच्या संदर्भामध्ये, नारद हे 18 उपपुराणांच्यापैकी एक महत्त्वाचं उपपुराण आहे. सनतकुमारांनी ते नारदाला सांगितलेलं आहे. या पुराणामध्ये मुळात 25,000 श्लोक आहेत, त्यातले 18,110 श्लोक आज उपलब्ध आहेत. बाकीचे काळाच्या ओघामध्ये लुप्त झाले असं म्हणता येईल. या पुराणाचे दोन भाग आहेत. एक भाग पूर्व भाग आहे आणि पहिल्या भागामध्ये 125 अध्याय आहे. दुसऱ्या भागाला उत्तर भाग असं म्हटलं आहे आणि पूर्व भागामध्येही त्याचे विभाग केले आहेत. चार विभागामध्ये 4 अध्यायात विभागलेलं आहे आणि उत्तर भाग जो आहे तो सलग विभाग आहे. नारद पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सर्व पुराणांचा ज्ञानकोश आहे. उद्या नारदांची आणि नारद पुराणाची महत्ता आपण उद्या पाहणारच आहोत, पण आज जाता जाता एवढंच सांगते की ज्या पुराणांवरून बाकीच्या पुराणांचा अंदाज घेता येतो, कारण एखाद्या पुराणामध्ये जर पुराणा इतर पुराणांच्याविषयी किंवा अनेक पुराणांविषयी जर काही उल्लेख असले आणि ते अगदी पद्धतशीर उल्लेख असले, अगदी ज्याला आपण योग्य अशी नोंद म्हणतो अशी असली, तर त्याच्या कालमानाचा, मूळ पुराणामधलं काय गहाळ झालं आहे किंवा त्यात कशाची भर पडली आहे, हे सगळं कळण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतं. आणि त्यामुळे नारद पुराण हा त्या दृष्टीने ज्ञानकोश आहे की संबंध वैदिक वाङ्मयामध्ये, ज्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तसं ह्या पुराणाचं स्वरूप आहे. यामध्ये वेद, वेदांची अंग, वेदामध्ये चर्चिलेले विषय, परमात्मविषय सगळ्याच पुराणांमध्ये असतो, तो आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु ज्योतिषशास्त्रावरती इतकं सविस्तर विवेचन कुठं नसेल इतकं नारद पुराणात आहे. त्रिखंडात्मक तीन भागांच्यामध्ये ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगितलेलं आहे, फार सुंदर विवेचन केलेलं आहे. सर्व तिथ्यांचं महात्म्य सांगितलेलं आहे, एकादशीचं महात्म्य सांगितलं आहे, त्याचबरोबर सर्व तीर्थक्षेत्रांचं महात्म्य सांगितलं आहे, व्रतवैकल्यादींचं महात्म्य सांगितलं आहे. अशा प्रकारे अनेक विषयांची हे पुराण म्हणजे जंत्री आहे. सामान्यतः पुराणांच्यामध्ये अधिक कथाभाग असतो आणि त्या कथांच्यामधून कथा, कथांमधून कथा निर्माण होत असतात. इथे फार सुंदर सुभाषित आहेत, सुवचन आहेत, हे त्याचं पुन्हा वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला म्हटलं तसं उपदेश आहे पण भक्तीला महत्त्व जास्त आहे. हे वैष्णव पुराण आहे असं म्हटलं जातं कारण विष्णू भक्तीचा इथे विशेष रूपाने उल्लेख म्हणा किंवा ज्याचं वर्णन म्हणा किंवा त्या अनुषंगाने इतर भक्तीचा, इतर व्रतांचा, इतर पूजादिकांचा त्यांनी विचार मांडलेला आहे. म्हणजे विष्णूकरता कुणाकुणाची पूजा करावी, त्याकरता प्रथम सांगितलं शिवाची पूजा करावी. म्हणजे विष्णू उपासकांनी, वैष्णवांनी पहिल्यांदा शिवाची उपासना करावी. अशा प्रकारे मग तीर्थ कोणती, देवता कोणत्या, कोणत्या जलाचं महात्म्य आहे, असं अनेक प्रकाराने त्या महात्म्याचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे हे जे नारद पुराण आहे, हे नारायण हे अंतिम तत्व आहे, महाविष्णू हेच आराध्य दैवत आहे. आणि महाविष्णूंच्यापासून विष्णू, शिव आणि ब्रह्मदेव म्हणजे एक उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, स्थिती सांभाळणारा पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता भगवान शंकर असे सगळे जन्माला आले आहेत. ही धारणा धरून, अद्वैताचं सूत्र अंगीकारून, म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान हाताशी धरून किंवा त्या तत्त्वज्ञानाला अनुकूल असणारं, असं तत्त्वज्ञानाचं विवेचन करणारं असं ह्या नारद पुराणामध्ये जो जो काही भाग आलेला आहे तत्त्वज्ञानाच्या चर्चेचा, तो याच पद्धतीने आलेला आहे. आणि त्यामुळे नारद पुराणाचं असं बाकीचं वैशिष्ट्य काही सांगावं असं आत्ता ह्या ठिकाणी काही मला वाटत नाही, कारण आता पुराणच पाहणार आहोत आपण. त्यामुळे तर भगवान विष्णूच्या संदर्भामध्ये असलेलं हे पुराण आहे, एवढं म्हणून आपण पुढे जाऊ. दुसरं असं की प्रत्येक पुराणामध्ये किंवा आपल्या तत्त्वज्ञानामध्ये, विशेषतः आपण भागवतापासून म्हणू की जेव्हा भगवंतानी ठरवलं निजधामाला जायचं, त्यावेळी उद्धवानी त्यांना विचारलं की भगवंता तुला कसं पाहावं आम्ही, आणि तू निघून गेल्यावर आम्ही काय करावं, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की अरे हा भागवत ग्रंथ हीच माझी वाङ्मयीन मूर्ती आहे, त्यामुळे याच ठिकाणी तू मला पहा. आणि केवळ हेच नाही, म्हणजे भागवतच नाही तर आपल्याकडे सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या त्या वाङ्मयाला एक मूर्तीरूप, एक सगुण रूप, एक त्याच्या सगुण साकार रूपामध्ये पाहण्याची सवय आहे. म्हणजे जसं श्री वेदपुरुषाय नमः असं म्हणून आपण वेदपुरुषाला वंदन करतो की हा जो वेदपुरुष आहे तो वेदपुरुष, आम्हाला ते चार वेद आहेत ते विभागून दिलेले आहेत, त्या वेदांचे अंग आहेत एवढंच माहिती नाही, तर हा जो वेद आहे तो साक्षात पुरुष आहे, साक्षात सगुण साकार आहे. जसा देह आम्ही धारण करतो तसा देह धारण करून असणारा असा तो पुरुष आहे, ह्या धारणेनी पाहिलं जातं. तसंच पुराणांच्याकडे सुद्धा त्याला पुराण पुरुष म्हटलं जातं. श्री पुराण पुरुषाय नमः, म्हणजे त्या पुराण पुरुषाला जर नमन करायचं तर तो पुराण पुरुष कसा आहे त्याचं वर्णन केलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलं आहे की समग्र पुराण केवळ अठरा मुख्य पुराणं आणि अठरा उपपुराणं नाही, तर सगळी पुराणं एकत्रित विचारामध्ये घेतली तर म्हणाले ह्या सगळ्या पुराणांची मिळून एक देवता मूर्ती जर आपण कल्पिली तर त्या देवता मूर्तीचं ध्यान ह्या पुराण वाङ्मयामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग ते ध्यान काय? तर पुराणम चंपकाभासम शुकवक्त्रम च तुंदिलम नक्षसूत्राभयम ज्ञेयम अक्षसूत्राभयम ज्ञेयम नानाभरणभूषितम. म्हणाले ह्या पुराण कसं आहे, ह्या पुराण पुरुषाचा रंग ह्या सोनचाफ्यासारखा रंग आहे, आणि त्यानंतर शुकवक्त्रम त्याचं मुख जे आहे ते पोपटासारखं आहे, म्हणजे मुख पोपटाचं आहे, शुकाचं मुख आहे, आणि तुंदिलम चांगला स्थूल आहे, दष्टपुष्ट आहे. नंतर अक्षसूत्रा भयम ज्ञेयम, म्हणाले एका हातामध्ये जपाची माळा आहे आणि दुसरा हात जो आहे तो अभयकर आहे, असा उचललेला आहे, अभय दिलेला आहे त्यांनी. आणि म्हणाले तो अशा प्रकाराने आम्हाला ज्ञात होतो या रूपाने, ज्याच्या देहावरती नाना आभरण अलंकार ज्याच्यावरती घातलेले आहेत किंवा तो अलंकारांनी सुशोभित आहे, अशा या आभरणाने भूषित असलेल्या पुराण पुरुषाला नमस्कार करून हे जे नारद पुराण आहे ते सुरू करायचं आहे. या नारद पुराणाचं वैशिष्ट्य मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं, हे विष्णू पुराण आहे. विष्णूच्या विषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाची महती पण याच्यामध्ये गायलेली आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांचं महात्म्य आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. पुराणांचं महात्म्य असं म्हणण्याचं कारण असं की सामान्यतः पुराण हा उपेक्षेचा विषय आहे अशी आपल्या अंतःकरणातली धारणा आहे की पुराणात काय, अहो काहीतरी लांबलचक कथा असतात, कथेतनं कथा कथेतनं कथा, त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. आणि उगाच ज्या कथांना वास्तवता नाही अशाच कथा पुराणात आहेत. आता ती पुराणं कोण ऐकणार, आता ती कालबाह्य झाली, अशी जी सामान्य धारणा पुराणांच्या विषयीची आहे. पुराणांनी काय केलं, पुराणांचं स्वरूप काय आहे, पुराण किती अंगांनी आमच्या समाजामध्ये त्याचं अभिसरण करून आमचा लाभ करून देतं आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार आज आपण जेव्हा पुराणांचं महात्म्य पाहणार आहोत तेव्हा करणार आहोत. पहिली एक गोष्ट अशी आहे की या विज्ञानाच्या युगामध्ये पुराणांना काही स्थान आहे का, हा आधी पहिला लोकांचा प्रश्न असतो की ह्याच्यात काही आहे का विज्ञान. याच्यामध्ये जितकी शास्त्र विचारात घेतली आहेत आपण पुढे पाहणार आहोत किती प्रकारची शास्त्र पुराणांनी मांडलेली आहेत, आणि भारतीय जीवनामध्ये या पुराणांचं महत्त्व किंवा स्थान किती आहे हे सांगताना आधी, पुराणाचा विचार करताना आधी आपल्याला पुराणांचं स्वरूप बघावं लागेल. मी आपल्याला म्हटलं तसं की पहिल्यांदा थोडंसं प्रस्तावना करून आपण पुढे जायचं म्हटलं तर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, उपासनेकरता गायत्री मंत्र किंवा इतर काही काही विधिविधानं. अत्रिमुनींनी जो श्लोक लिहिलेला आहे त्या श्लोकाचं वर्णन असं आहे की अत्रिमुनींच्या ठिकाणी या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या विषयांच्यावरती विशेष अभ्यास केलेला होता असं त्यांनी म्हटलं आहे. आता तो अभ्यास काय आहे, हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी शब्दामध्ये त्या श्लोकामध्ये बद्ध आहे. कशाला सूर्यग्रहण म्हणावं, कशाला चंद्रग्रहण म्हणावं, त्याचं स्वरूप काय, आणि ते सांगत असताना तो जो श्लोक आहे त्याच श्लोकावरती दुसरी टिप्पणी आहे की हा जो श्लोक आहे हा जर अशा पद्धतीने वाचला किंवा म्हटला तर हाच श्लोक गायत्री मंत्राचं महात्म्य सांगतो. आणि गीता प्रेस गोरखपूरच्या ग्रंथामध्ये त्यांनी पुराण विशेषांकामध्ये असं म्हटलं आहे की एक पुराण वाचण्याच्या आपण जे ऐकलं आहे त्याप्रमाणे 80 पद्धती उपलब्ध होत्या. त्या फार काळपर्यंत 40 पद्धती शिल्लक होत्या आणि आज 11 पद्धती शिल्लक आहेत. म्हणजे एका शब्दाचा, एका श्लोकाचा अर्थ लावण्याकरता त्या पुराणातल्या त्या श्लोकाचा अर्थ लावायला त्याची वेगळी संहिता असे, आणि ती संहिता जे नियम सांगते त्या नियमाप्रमाणे त्या श्लोकाचे अर्थ लावत गेलो की आपल्याला त्याचं वेगळं वेगळं ज्ञान होतं. म्हणजे एक पुराण तिथे वरवर ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत तेवढाच अर्थ सांगतं असं नाही आहे. पुराणाच्या मागची भूमिका अधिक सखोल आहे आणि पुराणांनी जो विचार मांडला आहे तो फार मूलगामी विचार आहे, वेदांना अनुसरून आहे आणि वेदांना विस्तारणारा आहे. आता आपल्यापुढे आणखी एक मुद्दा प्रस्तावना म्हणून की ह्या भारतामध्ये असलेल्या धर्माला किंवा या धर्मात असलेल्या कर्मकांडाला किंवा ज्याला आम्ही तत्त्वज्ञान म्हणून जाणतो किंवा आमच्या धर्माचं स्वरूप म्हणून जाणतो त्या धर्माचं जर वर्णन करायची वेळ आली तर आम्ही कसं करतो, श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म असं आपण म्हणतो. आणि श्रुती स्मृती पुराणोक्त जे धर्मकर्म करतो ते फलप्राप्त्यर्थम की त्याचं फळ आम्हाला मिळावं याकरता म्हणून आम्ही ह्या जो काही संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या सुरुवातीला, म्हणजे आम्हाला जर काही अनुष्ठान करायचं आहे किंवा जे काय तर त्याचं फल मिळवायचं आहे त्याकरता आम्ही जेव्हा त्या संकल्पाचा उच्चार करतो त्या उच्चाराची सुरुवातच मुळी श्रुती स्मृती पुराणोक्त अशी आहे. तर हा संकल्प असा का केला जातो, त्याचं कारण असं आहे की श्रुती म्हणजे आमचे वेद, स्मृती म्हणजे आमची धर्मशास्त्र. श्रुतींनी सगळं तत्त्वज्ञान, म्हणजे वेदांनी सगळं तत्त्वज्ञान मंत्रबद्ध श्लोकबद्ध करून ठेवलेलं आहे. त्याचं स्वरूप कसं आहे, वर्णन असं आहे आपल्याकडे ऐतरेय उपनिषदामध्ये, परोक्ष प्रिय हा देवा,
देवतांना उघड उघड स्तुती केलेली आवडत नाही की देवा तू किती चांगला आहेस, देवा तू कसा आहेस, असं नाही. देवा तू मुरारी, मुरनावाच्या असुराचा वध करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे

तो शब्द प्रधान ब्रह्म धर्म राहू शकत नाही. शब्दांचा खेळ हा मनुष्याला समाधान देऊ शकत नाही आणि मनुष्याला घडवू शकत नाही, मनुष्यावर संस्कार करू शकत नाही. म्हणून हा आचार्य आचारामध्ये बलवान असणारा, आचार प्रभव असणारा, आचारातून उद्भवलेला हा जो धर्म आहे, हा धर्म बलवान आहे. आणि बलवान आहे हा धर्म दृढमूल करणारा आहे. पुष्कळ मोठे श्लोक आहेत, ते आपण उद्यापासून पाहू, तेव्हा त्याचा विचार करता येईल. पण असा हा आचाराचा आग्रह धरणारा जो धर्म आहे, त्या धर्माचा विस्तार कोण करतं की आचार कशा प्रकारे करावा, तो जीवनामध्ये कसा उतरवावा, त्याकरता स्मृतिग्रंथ आहेत. की त्या स्मृतिग्रंथांनी वेदाला काय अपेक्षित आहे, ते आमच्या आचारामध्ये कसं येईल, ते आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की आमचा आचार असा असा असावा. आणि म्हणून आमच्या प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये, म्हणजे आमच्या स्मृतिग्रंथामध्ये, आणि आमची सगळ्यात जुनी स्मृती कोणती असेल तर ती मनुस्मृती आहे. आता मनुस्मृतीचा संबंध आमच्या आजच्या समाजामध्ये तिला जाळण्यापुरता आणि शिव्या घालण्यापुरता हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. कारण जो जाळतो किंवा जिला कालबाह्य समजतो किंवा जिच्यावर टीका करतो, त्यांनी जर मनुस्मृती मुळातून जर वाचली आणि कुठल्याही पूर्वग्रह दूषित बुद्धीनी वाचली तर त्याचा गैरसमज होईल. पण त्याची जर पूर्वग्रह दूषित बुद्धी नसेल आणि जर मनुस्मृती स्वच्छ मनाने वाचेल, तर तो मनुष्य म्हणेल की कोणत्याही काळाला त्या समाजाला शिस्त लावण्याकरता, डिसिप्लिन जर समाजामध्ये ठेवायची असेल, एक आचार, एक भूमिका जर माणसाच्या वागणुकीची जर पक्की करायची असेल, तर यामध्ये सर्वात चांगली स्मृती किंवा मोठं बंधन घालणारी कडक स्मृती आणि रोखठोक सांगणारी स्मृती कोणती आहे, तर मनुस्मृती आहे. अशा ऋषींनी निर्माण केलेल्या अगदी प्रमुख 20-22 स्मृती आहेत. या कलियुगाला उपयुक्त असणारी पाराशर स्मृती आहे आणि आपण त्या स्मृतीच्या आधाराने जीवन व्यवहार करावा असं म्हटलेलं आहे. कारण मनुस्मृतीतला सगळा विचार ह्या युगाला लाभदायी किंवा अवलंब करण्यास क्षम राहील असं नाही, कारण ती योग्यता, ते सामर्थ्य त्या त्या युगामध्ये बदलत जातं. आणि म्हणून ह्या स्मृतिग्रंथांनी माणसाचा आचार कसा असावा, त्या आचाराचा जो आग्रह आहे तो स्मृतिग्रंथांनी आम्हाला विवरून सांगितला आहे. जे श्रुतीला अपेक्षित आहे ते आचाराच्या पातळीवरती स्मृतींनी सांगितलं आहे, आणि जे श्रुती आणि स्मृतीला अपेक्षित आहे ते पुराणांनी कथांच्या माध्यमातून सांगितलं. पुराणांनी असं सांगितलं आहे की बाबा, जे श्रुतींनी सांगितलं, जो आचार स्मृतींनी सांगितला, तो जर आम्ही अवलंबला तर जो अवलंबतो त्याचा किती लाभ होतो, आणि जो अवलंबत नाही त्याचा किती तोटा होतो. जो अवलंबतो त्याच्या जीवनामध्ये प्रगती साधून पुढे निघून जातो, आणि जो अवलंबत नाही त्याच्या जीवनामध्ये त्याचा अधपात होत राहतो. आणि या कथा पुराणांच्या मध्ये आलेल्या आहेत, याला आख्यानं म्हटली आहेत, त्या कथांना गाथा म्हटलेलं आहे, त्याचा सगळा पुढे भाग आपण पाहू. परंतु या माध्यमातून धर्म, या माध्यमातून तत्वज्ञान, या माध्यमातून विचार, या माध्यमातून संस्कृती, या माध्यमातून आचार समाजापुढे नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते पुराणांनी केलेलं आहे. नाहीतर आम्हाला जसं वाटतं तशा प्रकारे पुराणांचं स्वरूप नाही. आणि दुसरं असं की एष साधारण हा पंथा हा साक्षात कैवल्य सिद्धिदहा, म्हणाले हा पंथ कसा आहे पुराणांचा, हा साक्षात थेट आहे. की श्रुती वाङ्मयासारखं किंवा स्मृती वाङ्मयांसारखं फार अवघड कठोर आचरायला नाही आहे, सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे, साक्षात आहे, आणि त्यामुळे हा सर्वांना कैवल्य प्राप्त करून देणारा पण सर्वांना अनुसरण्यासारखा मार्ग आहे. आता दुसरं त्यांनी असं म्हटलं की वेदांनी कुणाचा विचार केला किंवा स्मृतींनी कुणाचा विचार केला माहिती नाही, पण पुराणांनी मात्र लोके वेदेच समाजाचाही विचार केला आणि लोकांचा विचार करून वेदाचा विचार दूर केला नाही. त्याचबरोबर समाजाचं नियमन पुराणांनी केलं, असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे,
भक्तीच्या मार्गाने

गेलं पाहिजे, दानधर्म केले पाहिजेत, तीर्थाटन केलं पाहिजे, आपल्या समाजामधला सुखी दुःखी भाग आम्ही पाहिला पाहिजे, त्याच्याकरता जे करणं शक्य आहे ते आम्ही केलं पाहिजे. आणि आता बघा, या पुराणांच्यामधून कथा, कीर्तन, व्रत, उपवास, देवांचे उत्सव, सणवार, या सगळ्या ज्या आचारधर्माच्या अत्यंत सोप्या पद्धती आहेत त्या सगळ्या पुराणातून निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वैदिक परंपरेला कुठेही दूर केलेलं नाही, वेदांचं अधिष्ठान ठेवून समाजामध्ये फार सोपं सुटसुटीत जीवन कसं आचरावं आणि त्याच्यामधून जीवनामध्ये कसा लाभ घ्यावा ह्या गोष्टी या पुराणांनी पाहिलेल्या आहेत. भक्तिमार्गाची स्थापना आणि भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार पुराणांनी केलेला आहे. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की आत्ताचा जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मामध्ये पुराण विचारांचा प्रभाव अधिक आहे, वेद विचारांचा प्रभाव सांभाळला आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी आमच्या समाज जीवनामध्ये अलीकडच्या हजारो वर्षामध्ये फार महत्त्वाचं स्थान मिळवलेलं आहे. आणि म्हणाले ही पुराणं निर्माण करतानासुद्धा या पुराणिकांनी किंवा ज्या ऋषींनी ही पुराणं निर्माण केलीत त्यांनी त्याच्यात भाषा, सौंदर्य, कथानक, रंजकता हे सगळं त्यांनी त्यामध्ये आणलेलं आहे. आता पुराणांना इतिहास म्हणायचं का नुसत्याच भाकड कथा म्हणायचं, तर म्हणाले पुराण आणि इतिहास हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. आणि पुराणाचं महात्म्य काय आहे हे त्यांनी इथे सांगताना वायुपुराणामध्ये सांगितलं आहे. यो विद्या चतुरो वेदान सांग वेदोपनिषदो द्विजहा न चेत पुराणम संविज्ञान नैव सस्याद विचक्षणा. म्हणाले जो विद्येमध्ये चतुर आहे म्हणजे जो ज्यांनी वेदांचं आणि उपनिषदांचं चारी वेदांच्या अध्ययन अगदी सांग केलेलं असलं आणि तरीसुद्धा जर तो पुराण वाङ्मयामध्ये अनभिज्ञ असेल तर त्याला विद्वान म्हणता येणार नाही म्हणाले. म्हणजे विद्वत्ता ही पुराणांनी पुरी होते असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरं वेदा हा प्रतिष्ठिता हा पूर्वम पुराणे नात्र संशय हा आत्मा पुराणम वेदानाम पृथग अंगानी तानी षट यच्च दृष्टम हि वेदेशु तद्दृष्टम स्मृतिभिः किल उभाभ्याम यच्च दृष्टम हि तत्पुराणेषु गीयते. म्हणाले पुराण हा वेदांचा आत्मा आहे, आत्मा पुराणम वेदानाम, पुराणांचा आत्मा आहे, पुराण हा वेदांचा आत्मा आहे, तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतीप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे आणि भगवद्गीता हे स्मृतीप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतांनी गायलेलं तत्त्वज्ञान. तसं पुराणांनी तत्त्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलं आहे आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। रामदासी बुवांचा अहंकारी समज असा झाला होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवला आहे, आपण त्यांची चांगली खोड मोडली, या भ्रामक आनंदात ते गावभर हिंडत होते। त्यांच्या भक्त मंडळींना ते सांगत होते की स्वामींना आपण कसं कोंडून ठेवलं आहे। सूर्याला कोंडणारा माणूस अजून जन्माला आला नाही आणि तो कधीच जन्माला येणार नाही हे आंधळ्या रामदासी बुवांना कधीच कळलं नाही। संध्याकाळ झाली, मठात काय गडबड चालली आहे ह्या विचाराने ते आपल्या भक्त मंडळींना घेऊन निघाले। चार पावलं चालले नसतील तो त्यांना आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला। समर्थ भीमा नदीत शांतपणे डुंबत होते। रामदासी बुवांना काही कळेच ना, त्यांनी कनवटीला लावलेली चावी सुरक्षित आहे ना हे तपासलं। मठाला कुलूप लावल्याचं त्यांना नीट आठवत होतं। मग प्रश्न असा होता की पाण्यात डुंबणारे स्वामी समर्थ खरे की मठात शांत झोपी गेलेले स्वामी खरे? लोकांनी स्वामींना मठात सुद्धा पाहिलं होतं आणि नदीच्या पात्रात सुद्धा पाहिलं। रामदासी बुवांची फजिती होणार याची लोकांना खात्री होती। लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही परमेश्वराला कोंडून ठेवलं असं ऐकतो, परमेश्वर तर स्वामींच्या रूपात समोर नदीत डुंबतो आहे, चला आपण सर्व मठाकडे जाऊ। रामदासी बुवांच्या पाठोपाठ लोक मठाकडे गेले। पाहता तो मठाला कुलूप तसंच आहे। मग रामदासी बुवांनी घाबरत घाबरत कुलूप उघडलं तर स्वामी आत नाहीतच। लोकांनी रामदासी बुवांना एकदम धारेवर धरलं, तुम्ही पातकी आहात, खोटं खोटं सांगता, गावातून चालते व्हा, एक ना दोन। बुवांची घमेंड क्षणात उतरली, अहंकार वितळून गेला। स्वामींच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना आली, स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची त्यांना खात्री पटली। समर्थांनी आपल्या अद्भुत लीला प्रकट केल्या होत्या। रामदासी बुवा पुन्हा नदीवर आले, स्वामी नदीतून बाहेर येतच होते। स्वामींची ती भव्य देखणी मूर्ती पाहून बुवा धावत धावत त्यांच्यापाशी गेले, स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, क्षमा मागितली। स्वामींनी बुवांना क्षमा केली। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामी बुवांना म्हणाले, परमेश्वराला शरण जा, प्रथम मनातला अहंकार नष्ट करा, तरच प्रगती संभवेल। एक लक्षात ठेवा, प्रकाशाला कोंडणं तुम्हाला कधीच जमणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येकाने प्रथम शरणवृत्ती जोपासायला हवी। भगवंताला एकदा का शरण गेलं की भगवंत तुमची सर्वार्थाने काळजी घेतो, त्याचा आठव प्रत्येक क्षणी मनात फुलून यायला हवा। प्रत्येक क्षण आपण जेव्हा त्याच्यासाठी जगू लागतो तेव्हा आपल्या एकूण आयुष्याचाच कायापालट होतो। जगण्याला भगवंत अर्थ प्राप्त होतो। मनातला अहंकाराचा मीपणाने ग्रासलेला काळोख संपतो आणि चैतन्याचे पहाट वारे वाहू लागतात। निर्भय आयुष्याला सुरुवात होते। सर्वत्र भगवंत अस्तित्वाची पहाट होते। म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, नामस्मरणात सतत दंग रहा आणि परमेश्वराच्या भक्तिरंगात स्वतःला पूर्ण विसरून जा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा